0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम श्रुण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE गणसू. संस्कृतम वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 75 प्रथमं प्रार्थनां वदामः. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणूधोनी 90.4 FM KLE कणसूर.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकतात वेणू धोनी 90.4 FM KLE कनसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे गुरुवार 23 जुलै 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. जिंकायचं असेल तर सुरुवात करा, योग्य वेळेची वाट पाहत बसू नका. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. वन डायरेक्शन या प्रसिद्ध इंग्लिश आयरिश बॉय बँडची स्थापना झाली. दिवस होता आजचा, साल होतं 2010. हेल बॉप धूमकेतू याचा शोध लागला. जवळजवळ 1 वर्षानंतर हा धूमकेतू पृथ्वीवर उघड्या डोळ्यांना दिसू लागला. हेपेटायटिस बी रोगावरील लसीच्या वापरात सुरुवात झाली तीही आजच. टेलस्टार या पहिल्या उपग्रहाने पहिले सार्वजनिक रित्या ट्रान्स अटलांटिक टेलिव्हिजन कार्यक्रम प्रसारित केले, तेही आजच्याच दिवशी. मुंबईत रेडिओ क्लबने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केले, त्याचेच पुढे आकाशवाणीमध्ये रूपांतर झाले. दिवस होता आजचा, साल होतं 1927. फोर्ड मोटर कंपनीची पहिली कार विकली गेली, तीही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस पाहू. सूर्य शिवकुमार तमिळ अभिनेते यांचा जन्म आजचाच. हिमेश रेशमिया भारतीय गायक गीतकार निर्माते अभिनेते आणि दिग्दर्शक यांचाही जन्म आजचाच आहे. मिलिंद गुणाजी भारतीय अभिनेते यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. डॉक्टर मोहन आगाशे अभिनेते मानसोपचार तज्ज्ञ यांचाही जन्म आजच आहे. धोंडूताई कुलकर्णी जयपूर अत्रोली घराण्याच्या गायिका यांचाही जन्म आजच. माई भिडे नाट्य चित्रपट अभिनेत्री यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. बाळ गंगाधर टिळक लोकमान्य यांचाही जन्म आजच आहे. चंद्रशेखर आझाद भारतीय थोर क्रांतिकारक यांचाही जन्म आजच्याच दिवशी. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानस भक्तिगीत ऐकत राहा धोनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषा तुमच्यासोबत आज राशी भविष्य सांगणार आहे आणि सुरुवात मेष राशीपासून. आज तुमच्या जीवनात आनंद येईल. तुम्ही तुमच्या प्रतिभेने लोकांना प्रभावित कराल. जर तुम्ही हुशारीने काम केले तर तुम्ही अतिरिक्त पैसे कमावू शकता. वृषभ रास, तुम्हाला धनप्राप्तीची संधी मिळेल. न्यायालयीन प्रकरणे तुमच्या बाजूने लागतील. मिथुन रास, आज तुमचे आवडते काम करण्याचा दिवस असेल. तुमच्या कल्पनांशी इतरांना सहमत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कर्क रास, नफा कमावण्यासाठी हा तुमच्यासाठी खास दिवस आहे. तुम्हाला हवी ती नोकरी मिळेल. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. सिंह रास, दैनंदिन कामात आज यश मिळण्याची शक्यता आहे. इतरांपेक्षा स्वतःवर जास्त लक्ष केंद्रित करा. कन्या रास, आज तुमच्यावर कामाचे ओझे वाढू शकते. व्यवसायातील विपणनाशी संबंधित कामांमध्ये तुमची ऊर्जा लावा. या होत्या सहा राशी आणि आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. गणू धोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणू धोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात. आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू ज्यामध्ये तुळदास. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. लोकांशी तुमची जवळीक वाढेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. वृश्चिक रास, आज काहीतरी गोड खाऊन घराबाहेर पडा. तुमच्या यशाची पातळी इतरांपेक्षा जास्त असेल. पैशाशी संबंधित मोठे निर्णय घ्यावे लागतील. धनुरास, आज तुमचा दिवस चांगला जाईल. तुमच्या कार्याला नवी ओळख मिळू शकते. आज गुंतवणुकीची रणनीती तयार करा तर तुम्ही त्यामध्ये यशस्वी व्हाल. मकर रास, आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम असेल. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करू शकता. कुंभ रास, आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. कलाकृतींमध्ये तुमची रुची वाढेल. पैशाच्या गुंतवणुकीबाबत तुम्ही खूप काळजीपूर्वक विचार कराल. शेवटची मीन रास, आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. तुम्हाला अचानक पैसे मिळतील. खेळण्याचा व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र गणू 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

होतिमे सकाळ मध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी। दादासाहेब रूपवते आंबेडकरी चळवळीचे नेते यांच्या आज पुण्यतिथी। कॅप्टन लक्ष्मी सहगल भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि आझाद हिंद सेनेतील नेत्या पद्मविभूषण यांची पुण्यतिथी आज। वसुंधरा पंडित शास्त्रीय गायिका यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी। या होत्या आजच्या पुण्यतिथीने। यासोबत मनीषा निरोप घेते, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा बनू 90.4 FM KLE गणसू। नमस्कार।

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू। स्वस्थ मन निरोगी शरीर या सीरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत। लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू।
1: मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ञ। मानसिक आरोग्य संदर्भात आजचा आपला विषय आहे समस्येचं समाधान संधीनं। समस्येचं समाधान संधीनं हे कसं साधलं ते आपण पाहूया। हे उदाहरण ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर या आजाराच्या विषयी आहे। कधी कधी मुलांना खरोखरच समस्या असतात आणि त्या मुलांच्या आणि पालकांच्या आकलना पलीकडे असतात। आपण नचिकेतचं उदाहरण घेऊ। नचिकेत आमच्याकडे आला तेव्हा तो 19 वर्षाचा आणि BSc फर्स्ट इयर करत होता। साधारण ऑक्टोबर महिन्यातली गोष्ट। नचिकेतचे बाबा थोडेसे चिडलेले पण हतबल वाटत होते। आई घरगुती साडीतच आणि भरपूर रडून झाल्यावर कोमेजलेला दिसतो तसा कधीही पुन्हा रडू फुटेल अशा चेहऱ्यानं समोर बसली होती। नचिकेत इकडे तिकडे पाहत नख खात हिरमुसल्या चेहऱ्यानं बसला होता। करिअर संबंधी समस्या आहे एवढं कळल्यानंतर आई वडिलांनी इतर माहिती त्याच्या समोर सांगणं त्याला अपमानास्पद वाटू शकतं म्हणून मी नचिकेतला त्याची IQ टेस्ट करण्यासाठी पाठवलं। इतकी तातडीनं आणि जवळजवळ हट्ट करून अपॉइंटमेंट घेण्याचं कारण काय, नेमकं झालंय तरी काय हे नचिकेतच्या आई बाबांना विचारलं। बोलताना त्याच्या आईला पुन्हा रडू फुटलं। लहानपणी हुशार होता हो, हे असं काय झालं? तू गप्प बस ग, तुझे लाडच भोवतायत, मी सांगतो, वैतागलेल्या स्वरात नचिकेतचे बाबा बोलत होते। नचिकेतला 10वीला 60% मार्क्स, 11वी सायन्सला 40% आणि 12वीला 1 वर्ष गॅप घेऊनही फक्त 39% मार्क्स पडले। 40% मार्क्स पडले असते तर मॅनेजमेंट सीट घेऊन इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायची आमची तयारी होती, पण तेही नाही जमलं ना। कारटा अभ्यासच करत नाही, 2 तास एका जागी बसून नीट अभ्यास करताना मी त्याला पाहिलेलाच नाही। पण एकुलता एक मुलगा, बाकी अनेक गोष्टी करतो पण अभ्यासात ठोंब्या, त्याचं लक्षच नसतं। आता BSc ला घालावं लागलं। 4 महिने गेला कॉलेजमध्ये, पण आता म्हणतो मला कॉलेजमध्येच बसवत नाही, गेले 8 दिवस घरातच आहे, सांगून दमलो। शेवटी म्हटलं शिक्षण सोडलंच आहेस तर आता भटगिरी कर, पूजा अर्चा विधी शिकवतो। माझा एक भाऊ रत्नागिरी जिल्ह्यात आमच्या मूळ गावी आहे, तो हेच सगळं करतो, पौरोहित्य। पौरोहित्य करूनही त्याच्या कुटुंबाचं सगळं व्यवस्थित चाललंय। लग्न, मुंज, सत्यनारायणाची पूजा, गणेश चतुर्थी, विसर्जन, वास्तुशांत, श्रावण महिन्यात तर अनेक पूजा, म्हटलं ते तरी कर। तर ही रडायला लागली। शेवटी आलो तुमच्याकडे, मी त्यानं शांत केलं, त्याची इतर हिस्ट्री घेतली, गरोदरपणी काही औषधं घ्यावी लागली होती का, त्याला झालेले आजार, अनेक गोष्टी। नचिकेतच्या डिलिव्हरीच्या वेळी खूप वेळ लागला होता, त्याचं वजन जास्त होतं आणि एकदा तो चौथीत असताना पडलाही होता, कपाळावर खोक दिसत होती, कांजिण्या येऊन गेलेल्या होत्या, पण बाकी कोणताही मोठा आजार त्याला झालेला नव्हता किंवा तशी अनुवंशिकताही नव्हती। आता त्याचा स्वभाव, मानसिक भावनिक लक्षणं याबाबत विचारणार तेवढ्यात नचिकेत आपला IQ रिपोर्ट घेऊन आला। त्याच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होत। त्याचा IQ 133 होता, म्हणजे जिनियस, एखाद्या शास्त्रज्ञाचा असावा तसा त्याचा बुद्ध्यांक होता। मी त्या तिघांचंही अभिनंदन केलं, पण त्यांचे चेहरे खुलले नाहीत, त्रासलेले होते। त्रासलेले होते ते कोरे झाले एवढंच, आणि नंतर त्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह मला स्पष्ट दिसलं। IQ म्हणजेच बुद्ध्यांक इतका चांगला असेल तर 10वीला फक्त 60% आणि नंतर 12वीत 2 वर्ष घालून 39% मार्क्स का मिळावेत, हाच त्यांच्या मनातील प्रश्न होता। अर्थात तो आमच्याही मनात होता, म्हणून आम्ही त्याच्या लर्निंग डिसऑर्डर्स म्हणजे अध्ययन अक्षमता याविषयीच्या मानसशास्त्रीय चाचण्या म्हणजेच सायकोलॉजिकल टेस्ट्स करायचं ठरविलं। त्यांना दिलासा देण्यासाठी हेही समजावलं की जगभरात प्रसिद्ध असणारी आणि अतिशय बुद्धिमान म्हणून नावलौकिक मिळवणारी माणसंही अध्ययन अक्षमता असणारी होती यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही वस्तुस्थिती आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांना शालेय शिक्षणात व्याकरण येत नसे, लिखाणही जमत नसे. इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिलही अध्ययनात अकार्यक्षम ठरले होते. डिस्नेलँड सारखी अद्भुत स्वप्ननगरी साकारणारे वॉल्ट डिस्ने, अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्यासारखे शास्त्रज्ञ, थॉमस एडिसन सारखे संशोधक या सर्वांनाच या समस्येला सामोरं जावं लागलं होतं. अध्ययन अक्षमता असेल तर बुद्धिमत्ता असूनही ती शालेय अभ्यासात दिसून येत नाही, परीक्षेत गुण मिळत नाहीत. एडिसनला तर शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. आता मानसशास्त्राचा खूप विकास झाला आहे. निदान नचिकेत मध्ये कोणती अध्ययन अक्षमता आहे हे शोधून काढून त्यावर आपण उपाय करू शकतो. गरज असेल तर उपचार करू शकतो, म्हणजे औषध देऊ शकतो. आणि काही क्षमता त्याच्यात नसल्या तरी त्या ज्या आहेत त्यावर लक्ष केंद्रित करून काय नाही यापेक्षा काय आहे याचा उपयोग करून घेऊ शकतो. एकंदर उपाय, उपचार आणि उपयोग यानं आपण त्याला नक्की चांगली करिअर देऊ शकतो. अध्ययन अक्षमतेचा मुलगा असं डिफेक्टिव्ह पीसचं लेबल लावण्यापेक्षा समुपदेशन, स्किल ट्रेनिंग, सायकोलॉजिकल टूल्स, औषधोपचार यांच्याद्वारे मुलांच्या बलस्थानांवर जोर देत त्यांचा आकाश तयार करण्यासाठी त्यांना अवकाश दिला पाहिजे. त्या तिघांचे चेहरे आता शांत दिसू लागले. आशा आणि थोडी साशंकताही त्यांच्या चेहऱ्यावरून वाचता येत होती, पण आता दिशा मिळाली होती. नचिकेत आणि त्याच्याबद्दल त्याच्या आई वडिलांच्या सायकोलॉजिकल टेस्ट अर्थात मानसशास्त्रीय चाचण्या घेण्यात आल्या. निरीक्षणाचा पूर्वेतिहास, चर्चा या सगळ्यांचा आधार होताच निदान झालं की नचिकेतला ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर ही लर्निंग डिसऑर्डर आहे, म्हणजे अध्ययन अक्षमता आहे. यामुळे सतत चित्त विचलित होत राहते, मन एकाग्र करता येत नाही. याचा परिणाम अभ्यासावर होऊन बुद्ध्यांकानुसार अभ्यास, परीक्षा यात यश मिळत नाही. नचिकेतचा बुद्ध्यांकच खूप उच्च असल्यामुळं या व्याधी सकटही तो कसाबसा पास होत गेला, पण पुढील शिक्षण क्रमात अधिकाधिक अडचणी येऊ लागल्या. लक्ष एकाग्र करणं कठीण होत असल्यामुळं लेक्चर समजत नाहीत, कंटाळा येतो, यामुळं निराश वाटून तो कॉलेजला जातच नव्हता. हे सर्व समजावून सांगत असतानाही नचिकेतची चुळबुळ चालूच होती. मी त्यांना समजावलं की योग्य आहार, निश्चित असे औषधोपचार यानि ADHD म्हणजे अतिचंचलता व एकाग्रतेचा अभाव यावर उपचार होऊ शकतील. अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येऊ लागेल. अभ्यास, स्मरणशक्ती व परीक्षा यांचे तंत्र मंत्र मी नचिकेतला शिकवले. त्याला पुन्हा 12वी व एंट्रान्स एक्झामला बसण्याविषयी मार्गदर्शन केले. गणित आणि सायन्स या विषयांचे कन्सेप्ट समजण्यासाठी 1 ते 11वीचा पुन्हा रॅपिड स्टडी करून घेतला. 12वीचा अभ्यास करणं त्याला फारसं जड गेलं नाही, कारण योग्य मदत मिळाली होती. इंजिनिअरिंगच्या एन्व्हायरॉनमेंटल इंजिनिअरिंग या शाखेला त्याला प्रवेश घेतला. अभ्यासक्रम सोपा होता, पण ब्रांच नवीन असल्यामुळं नोकरीची शाश्वती होती. हे सगळे आडाखे बरोबर ठरले, खरे ठरले. नचिकेत पास झाला, डिस्टिंक्शन मिळाली, उत्तम नोकरीही मिळाली. मल्टीनॅशनल कंपनीत असल्यामुळे तो देश विदेशात फिरत असतो. अशी ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरीत सुफळ संपूर्ण झाली. याचं कारण मानसशास्त्रीय चाचण्यांद्वारे समस्येचं अचूक निदान, त्यावर उपाय, उपचार, उपयोग, त्याच्यातील बलस्थानांचा आणि कमतरता, दोष, समस्या, आव्हानं लक्षात घेऊन त्यावर मात करून करिअर मॅनेजमेंट व प्लॅनिंग. समस्या आहेत म्हणून काळजी नका करू, तर समस्या जाणवता क्षणी काळजी घ्या, मदत मार्गदर्शन मागा. मानसशास्त्र इतकं विकसित झालं आहे की तुम्हाला जरूर आधार मिळेल. नचिकेतच्या बाबतीत एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आणून द्यावी असं वाटतं की नचिकेतला लहानपणीच, म्हणजे 4थीच्याही आधी जर ADHD बाबत मेडिकल ट्रीटमेंट आणि मानसशास्त्रीय समुपदेशन व मदत मिळाली असती तर अधिक उपयोग झाला असता. नचिकेतचा आत्मविश्वास इतका ढासळला नसता, तो अभ्यास विषयात कच्चा राहिला नसता, वेळ, श्रम, पैसा वाचला असता. त्याला व त्याच्या आई वडिलांना भावनिक ताण आणि त्रास भोगावा लागला नसता. म्हणूनच विकार आणि विकास या दोन्हीसाठी मानसशास्त्राची जरूर मदत घ्या. करिअर मॅनेजमेंट ही लहानपणापासूनच करावी लागते हेही लक्षात घ्या.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्त मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती केएलई वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

सुद्धा या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर सोनाली पावडे यांना.

आणि आजचा जो विषय आहे तो मान्सून ऋतुचर्या किंवा वर्षा ऋतुचर्या किंवा पावसाळा म्हटला तरी चालेल. तर हा जो काळ असतो साधारणतः जुलै ते सप्टेंबर पर्यंत असतो. इकडे बेळगावमध्ये तर जून मध्येच पाऊस चालू होतो. 7 जून आपण हे मृग नक्षत्र असं म्हणतो जेव्हा पहिला पाऊस चालू असतो. तर जुलै ते सप्टेंबर हा जो काळ असतो हा पावसाळ्याचा असतो. नदी नाल्यांना भरपूर पाणी आलेलं असतं किंवा भरपूर पाणी येत राहतं. वातावरणामध्ये आर्द्रता आलेली असते, थोडासा उलसरपणा असतो. आणि सगळ्या कवी जे लोकांचा आवडता ऋतू जर म्हटला तर हा पावसाळा, ऋतू हिरवा, ऋतू बरवा असं काही काही बऱ्याच नावांनी त्याला संबोधित केलं जातं. पण त्याचबरोबर हा जो ऋतू जो आहे हा मानवी शरीराकरता अतिशय आव्हानात्मक ऋतू असं म्हटलं तरी चालेल. कारण ह्याच काळामध्ये ठिकठिकाणी डबक्यामध्ये पाणी साचतं, नदी नाल्यांना कधी कधी पूर येतो आणि ओलसरपणा असतो, आर्द्रता असते. त्यामुळे हे वातावरण जे आहे विषाणू किंवा कीटाणू वाढीस अतिशय उपयुक्त असं वातावरण असतं, पोषक वातावरण असतं. त्याच्यामुळे मॅक्झिमम इन्फेक्शन, मॅक्झिमम संक्रामक जे आजार आहेत ते याच काळामध्ये होतात. आणि आमच्या आयुर्वेदानुसार तर असं म्हटलेलं आहे की या काळामध्ये वाताचा प्रकोप होतो. त्याच्यामुळे जसं वात, पित्त, कफ हे दोष आहेत शरीरामधले, जे आपल्या शरीराला सगळ्या ज्या क्रिया असतात ह्या 3 दोषांमुळे होत असतात. ह्यांचं प्रमाण हे सम असलं पाहिजे. परंतु ह्या काळामध्ये वाताचा प्रकोप होतो आणि वात हा योगवाही आहे. आणि ह्या काळामध्ये वात हा योगवाही असल्यामुळे तो पित्ताचा पण प्रकोप करतो आणि कफाला पण थोडासा प्रकोपित करतो. त्याच्यामुळे साहजिकच आहे आपला अग्नी जो आहे तो मंद होतो किंवा मंदाग्नी होतो. पाचनशक्ती ही कमी होते, शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते, शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. आणि साहजिकच मग आपण बाहेरचे जे कीटाणू, विषाणू, संक्रामक आजार आहेत त्यांना आपलं शरीर बळी पडतं. काही ठिकाणी तर असं म्हणतात की डॉक्टरांना आवडणारा ऋतू म्हणजे पावसाळा असा आहे, कारण ह्या काळामध्ये त्वचा विकार, पोटाचे विकार, सांधे दुखी, गुडघे दुखी, हाडांचे विकार, मनक्यांचे विकार, सर्दी, खोकला, ताप, दमा, श्वसनासंबंधीचे विकार आणि दूषित पाणी साचल्यामुळे किंवा दूषित पाण्याचं सेवन जर झालं तर त्याच्यामुळे टायफॉइड, कॉलरा, मलेरिया, जुलाब, उलट्या, कावीळ अशांसारखे आजार होतात. त्याच्यामुळे हा डॉक्टरांचा आवडतीचा ऋतू म्हटला तरी चालेल. आणि तसं जर पाहायला गेलं ना तर ह्याच काळामध्ये तुम्ही बघा उपास, तपास, व्रत, वैकल्य जास्त सांगितल्या जातात. म्हणजे किती छान संकल्पना आहे की प्राचीन काळीच याबद्दल लिहून ठेवलेला आहे की ह्या काळामध्ये हा जो पावसाळा आहे हा शरीराकरता अतिशय आव्हानात्मक आहे. आणि धातू म्हणा किंवा सगळे दोष प्रकोपित झालेली असतात, शरीराची प्रतिकार शक्ती कमी झालेली असते, कुठला आहार आणि विहार जो आहे हा कधी अनुकूल असतो किंवा कधी प्रतिकूल असतो. तर ह्या सगळ्यांपासून जर आपल्याला दूर राहायचं असेल तर उपास तपास सांगितलेला आहे की उपास आणि तपास, जसं श्रावण महिना आहे, चातुर्मास आहे, त्याच्यानंतर आषाढी एकादशी आहे, बऱ्याचशा नागपंचमी आहेत, बरेचसे सण ह्याच काळामध्ये येतात. त्याचं कारणच असं आहे की याच्यामध्ये जो आहार ग्रहण केला जातो हा शरीराला उपयुक्त असतो. सगळे जे दोष वाढलेले आहेत, जसं मी म्हटलं की वात, पित्त, कफ यांना सम प्रमाणात आणण्यासाठी, त्यांचा समतोल राखण्यासाठी ह्या गोष्टींचा उपयोग होतो. म्हणून ह्या प्राचीन काळामध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या गेलेल्या आहेत. तर आता जसं मी म्हटलं की बरेचसे आजार या काळामध्ये होतात, पण आता जर ह्यांच्यापासून वाचायचं जर असेल त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपला आहार कसा असला पाहिजे ते बघायला पाहिजे. तर आपला आहार हा शक्यतोपर्यंत पावसाळ्यामध्ये गरम आणि ताजे अन्न खायचा प्रयत्न करा. आपला आहार हा हलका ठेवा. संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या वेळी जेवणाच्या वेळा ज्या त्या अलीकडे घ्या. म्हणजे जर तुम्ही 9-10 वाजता जेवत असाल तर साधारणतः जेवण ते 6-7, मॅक्झिमम जेवण जे आहे ते 8 पुढे जाऊ देऊ नका. आहारामध्ये गहू, ज्वारी, नाचणी ह्यांचा समावेश करा, विशेषतः लाह्यांचा समावेश करा. मग त्या लाह्या किंवा मखाने, लाह्या ज्या आहेत त्या साळीच्या असतात, ज्वारीच्या असू शकतात, तांदुळाच्या असू शकतात. आणि नागपंचमीला तर आता ज्वारीच्या लाह्या आवर्जून मिळतात. त्याला साधारणतः तुपामध्ये भाजला त्याचा छान चिवडा तयार होतो, जसं आपण चिरमुऱ्याचा चिवडा तयार करतो. अशा लाह्यांचं ग्रहण करा, कारण लाह्या ज्या आहेत त्या अंगातला आर्द्रता किंवा ओलसरपणा शोषून घेतात आणि त्याच्यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढते. विशेषतः लाह्यांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण देखील भरपूर असतं आणि आपल्याला बऱ्याच काळासाठी अन्न पचल्यासारखं वाटतं किंवा हलकेपणा जाणवतो. त्यामुळे शक्यतोपर्यंत लाह्या आपल्या आहारामध्ये ठेवा. मखाने आजकाल तर डाएटच्या नावाखाली सगळ्यांना माहिती आहे. कमळाचं बी आपण ज्याला म्हणतो, साधारणतः तुपात जर भजले तर मखाने अतिशय चविष्ट लागतात. संध्याकाळी एक बाउल मखाने जरी खाल्ले तरी तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटेल, जास्त भूक वगैरे लागणार नाही. सो शक्यतोपर्यंत लाह्यांचा समावेश हा आहारामध्ये ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे तांदूळाचा भात हा कुकरमध्ये शिजवण्यापेक्षा पातेल्यामध्ये शिजवा. त्याच्यामध्ये जास्त आपण ज्याला एळवण्याचा भात जो

0: म्हणतो की जास्त पाणी घालून त्याचं पाणी आपण काढतो. तूप, मीठ, लवंग, मिरे, जिरे यांची साधारणतः फोडणी द्या, कारण ह्याच्यामुळे भात हा पचायला हलका होतो आणि पटकन पचलाही जातो. आणि शक्यतोपर्यंत सगळीकडे सगळ्या ऋतूमध्ये आणि सगळ्या आजारामध्ये आपण ज्याचं सेवन करतो ती म्हणजे मुगाची खिचडी, ज्याच्यामध्ये तांदळाचं प्रमाण कमी आणि मुगाचं प्रमाण जास्त असतं. जिरे आणि तुपाची तुम्ही फोडणी देऊ शकता. साधारणतः ह्या काळामध्ये ओव्याचा वापर हा जास्त करा, कारण ओवा जो आहे हा जे पोटाचे विकार आहेत, पोटामध्ये गुडगुडणं आहे, पोटामध्ये गुप धरणं आहे, गॅसेसचा त्रास होणं आहे किंवा काय म्हणतो आपण त्याला वात जो वाढलेला प्रकार आहे, हे सगळं कमी करण्यासाठी ओव्याचा उपयोग होतो. त्याच्यामुळे साधारणतः आहारामध्ये ओव्याचा समावेश करा. तिसरी गोष्ट म्हणजे शक्यतोपर्यंत भाज्या. या ऋतूमध्ये भरपूर साऱ्या पालेभाज्या येतात, पण कसं असतं ना, पाणी पडल्यामुळे चिखलाचं प्रमाण जास्त झालेलं असतं आणि हिरव्या पालेभाज्या ज्या असतात त्या साधारणतः चिखलामध्येच येतात. आणि या अगदी सूक्ष्म जे तंतू असतात या पालेभाज्यांच्या, त्याच्यामध्ये कीटक आणि कीटकांचे लार्वा, लार्वा म्हणजे जी अंडी असतात ती ह्या पालेभाज्यांमध्ये असतात. त्याच्यामुळे तुम्ही किती जरी धुतली तरी ती अंडी निघणं फार अवघड असतं आणि परिणामतः हे जर कच्ची शिजली गेली किंवा कमी शिजली गेली आणि हे पोटामध्ये गेलं तर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे जर हिरव्या पाले भाज्या खायच्याच असतील तर कमी प्रमाणामध्ये खा आणि भरपूर असं शिजवून त्याला खा. त्याच्यानंतर ह्याच काळामध्ये निसर्गतःच काही भाज्या ह्या अवेलेबल असतात, जसं कुडा. कुडा म्हणजे कुटज. कुटज हे कृमीनाशक आहे. तांदुळजा, घेवडा, टाकळा, शेवगा, भोपळ्याचे सगळे प्रकार, पिवळा भोपळा, लाल भोपळा, डांगर भोपळा, कडू कारली, भारंगी, हे जे आहेत हे दोषनाशक आहे. शरीरातला उलसरपणा कमी करतात आणि शिवाय तुमचा जो प्रकोपित झालेले तुमचे जे दोष आहेत त्यांना समतोल राखण्याचा म्हणजे समतोल राखण्यास मदत करतात. शक्यतोपर्यंत ह्या भाज्या तुमच्या जेवणामध्ये किंवा आहारामध्ये असू द्या. दुसरी गोष्ट, आपण जर फळे बघायला गेलो तर ह्याच काळामध्ये जांभूळ, आंबा, फणस, पेरू इत्यादी फळं येतात, पण बऱ्याच वेळा ही फळं जर झाडावरून खाली पडला तर ती दूषित होतात, त्याच्यामध्ये इन्फेक्शन होऊ शकतात. त्याच्यामुळे अशी फळं खाणं टाळा. सगळ्यात उत्तम म्हणजे ह्या काळामध्ये डाळिंब खाणं अतिशय उत्तम, कारण डाळिंब हा जर कोणाला पित्ताचा त्रास असेल तर पित्त कमी करायला मदत करतं आणि वाताचं सुद्धा क्षमन करायला मदत करतं. शक्यतोपर्यंत डाळिंब खाणं जास्त प्रेफर करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी, कारण ह्या दिवसामध्ये कुठे जलवाहिनी फुटते, कधी दूषित पाणी येतं, कधी नाल्याचं पाणी पाण्यामध्ये मिक्स होतं. विहिरीचं जर पाणी पित असाल तर जरा असं काळजीपूर्वक घ्या, कारण शक्यतोपर्यंत पाणी हे उकळून गार केलेलं पाणी पिया. आता आजकाल तर सगळीकडे फिल्टर्स असतात, त्यामुळे फिल्टरचं पाणी जास्त प्रेफर करा. जर समजा लहान मुलं असतील घरामध्ये आणि फिल्टर जर नसतील तर पाण्यामध्ये वावडिंगाचा आवर्जून वापर करा, कारण वावडिंगा हे कृमीनाशक आहे, जंतनाशक आहे. लहान मुलांमध्ये ह्याच काळामध्ये जंत जास्त होऊ शकतात, त्याच्यामुळे वावडिंग घातलेलं पाणी जर तुम्ही वापरलं, त्याला म्हणजे उकळायचं, वावडिंग घालायचं आणि गार करून हे पाणी गाळून मुलांकरता वापरा. मोठे सुद्धा याचा वापर करू शकतात. किंवा सुंठ, ओवा ह्याने शुद्ध केलेलं जे पाणी आहे, म्हणजे सकाळी उठल्याबरोबर थोडीशी सुंठ टाकलं, थोडेसं ओवा टाकलं आणि त्याच्यानंतर हे पाणी गाळून घेतलं आणि हे पाणी दिवसभर पिलं, तरी त्याच्यामुळे पोटामध्ये गॅसेस होणं, पोटामध्ये गुप धरणं, रात्रीच्याला गुडगुडणं हे आजार कमी होऊ शकतात. तर असं सिद्ध केलेलं पाणी प्यायचा वापर करा आणि शक्यतोपर्यंत होईल तितकं गार पाणी, फ्रीजमधलं पाणी, थंड पाण्याची आंघोळ हे अवॉइड करा. आता जसं मी म्हटलं की आपल्याकडे एक प्रकार आहे असं म्हणतात की आषाढ तळायचा, भाद्रपद उकडायचा आणि श्रावण भाजायचा. कारण आषाढ तळायचा ह्याच्यासाठी म्हणतात की वाताचा थोडासा प्रकोप झालेला असतो, तो शांत होण्यासाठी तळलं जातं. मग साधारणतः बाहेरून कुठलेही आटं मांडलेले तळून खाण्यापेक्षा घरगुतीचे आपले वाळवण्याचे जे पदार्थ असतात, जसं कुरडई आहे, तांदळाचे पापड आहेत, साधे पापड आहेत, भुईमुगाच्या शेंगा आहेत, त्या अशा भाजून खाल्ल्या तरी चालेल, त्याचा शरीराला नक्कीच फायदा होतो. त्याचबरोबर शक्यतोपर्यंत पावसाळा म्हटल्यावरती बाहेर जाऊन असं मस्त गरम गरम भजी खावं किंवा भज्यांवरती ताव मारावा असं वाटतं, पण असं जर खाल्लं म्हणजे सामोसे, कचोरी हे पण पदार्थ खावेसे वाटतात गरम गरम, पण असं जर खाल्लं तर निश्चितच पोट बिघडणार आहे. मग त्याच्यापेक्षा या गोष्टी घरीच करा. त्याच्यामध्ये ओव्याचा वापर करा, ओव्याच्या पानांची भजी करा, जी अतिशय शरीरास उपयुक्त आहे आणि रुचकर पण आहे, ती सुद्धा तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये तुमच्या आहारामध्ये ठेवू शकता. आणि जसं मी म्हटलं की भाद्रपदामध्ये जसं उकडायचं कुठल्या पण भाज्या म्हणा हे म्हणा, उकडून खायचं साधारणतः. दुसरी गोष्ट म्हणजे प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुंठ, तूप आणि गुळ, थोडीशी सुंठेची पावडर घेतली, त्याच्यामध्ये तूप घातलं आणि गुळ एकत्र करून त्याचे छोटे छोटे लाडू केले. लहान मुलं बाहेर जातात किंवा कुठली मुलं कॉलेजला जातात, त्यांना एखादा तो लाडू खायला दिला तर त्याच्याने प्रतिकार शक्ती वाढू शकते. सर्दी, ताप, खोकला यांपेक्षा, आजारांपेक्षा ती मुलं वाचू शकतात. मुलंच अशी नाही, मोठी पण हा लाडूचा सेवन करू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही बघा, आपल्याकडचे जे कुठले पण सण आहेत ना, म्हणजे श्रीकृष्णाची जन्माष्टमी घ्या किंवा नागपंचमी घ्या, आपण सुंठवडा करतो, तर त्याच्या पाठीमागचं कारणच हे आहे की त्यानिमित्ताने तरी हे पदार्थ पोटात जाऊ दे आणि त्याच्या शरीराला फायदा होऊ दे. त्याच्यानंतर जसं मी म्हटलं की ह्याच काळामध्ये सांधे दुखी, मनके दुखी, पोटाचे आजार हे वाढलेले असतात. मग ह्याच्यामध्ये विहार जर म्हटलं की म्हणजे काय आपण करू शकतो, तर साधारणतः आंघोळ ही गरम पाण्याने करा आणि जमत असल्यास, शक्य असल्यास तर कोमट तिळाच्या तेलाने तुम्ही मालिश करू शकता. गुडघ्यांवरती, सांध्यांवरती, मणक्यांवरती, पोट, मान, हात ह्याच्यावरती जर असं कोमट तेलाच्या तेलाने जर मालिश केली तर निश्चितच फायदा होणार आहे. कारण ह्याच्यामध्ये ना रुक्षता आलेली असते, खाज येते बऱ्याच ठिकाणी, त्वचा विकार होतात, किंवा आपण चिखला जे म्हणतो हे प्रकार होतात. तर तिळाच्या तेलाने काय होतं की ते आपण जेवढं चोळू म्हणजे ते तेल जिरवलं पाहिजे थोडक्यात आपल्या अंगामध्ये, त्याच्यामुळे हे आजार किंवा हे त्वचा विकार होण्यास कमी होतात. त्याच्यानंतर जर कोणाला व्यायाम करायची असेल तर आता तर पावसाळ्यामध्ये बाहेर जाऊन चालणं बिलणं तर खूपच अशक्य आहे, तर अगदी हलकेसे व्यायाम करा. जसं वज्रासन आहे, धनुरासन आहे, सगळ्यात बेस्ट सूर्यनमस्कार करा. पूर्ण बॉडी स्ट्रेच होते आणि अगदी डोक्याच्या केसापासून ते खालच्या पायापर्यंत प्रत्येक अवयवाचा व्यायाम होतो. तो सूर्यनमस्काराला जास्त प्रेफरन्स द्या. आणि जसं मी म्हटलं होतं की लंघन म्हणजे काय, की जर तुमचं पोट जर बिघडलेलं असेल किंवा तुम्हाला कुठला आजार असेल तर बऱ्याच वेळा डॉक्टर सांगतात की उपास राहा, म्हणजे थोडासा उपवास करा, किंवा मग अपचन झालेलं असेल तर लंघन. तर तुम्ही बघितलं जसं मी म्हटलं की श्रावण असू दे किंवा सोमवार असू दे, हे जे लंघनचा त्याचा पाठीमागचा उद्देशच हा असतो की तुमचा जो अग्नी जो असतो तो मंद झालेला असतो. जेव्हा तुम्ही उपवास करता किंवा आता तर डॉक्टर दीक्षितचं जर तुम्ही ऐकलं असाल, त्यांनी पण म्हणतात की 16 तासाचं तुमचं अन्नामध्ये गॅप ठेवा, त्याच्या पाठीमागचं कारणच हे आहे की प्रत्येक बॉडी, प्रत्येक जी सेल आहे तिला स्वतः रिपेअर करायची एक संधी मिळते. आणि ह्याच काळामध्ये शरीरातून टॉक्झिन्स हे बाहेर पडले जातात आणि तुमचा अग्नी जो आहे हा मंदाग्नी झालेला असतो, तो प्रकुभित होण्यास मदत होते, अन्न पचण्यास मदत होते. त्याच्यामुळे उपास जर असतील तर हे आवर्जून करा. आता मी हे तुम्हाला जे हे सगळं सांगितलं हे आयुर्वेदानुसार सांगितलं. आता जर तुम्ही आधुनिक किंवा अर्वाचीन शास्त्रानुसार जर आपण मॉडर्न मेडिसिन म्हणतो त्यांच्यानुसार जर बघितलं तर त्यांच्यानुसार दूषित पाण्याचं जर सेवन केलं तर ते म्हणतात की कॉलरा, टायफॉइड, कावीळ, जुलाब, उलट्या ह्यांचं प्रमाण जास्त ह्या काळामध्ये असतं. तर निश्चितच ह्या काळामध्ये पाणी हे आवर्जून फिल्टर बसवा. फिल्टरचं पाणी नसेल जमत तर गरम करून गार केलेलं पाण्याचं सेवन करा, ज्याच्यामुळे तुम्ही मॅक्झिमम आजारांना तुमच्यापासून दूर ठेवू शकता. म्हणजे चहा घेत असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं आल्या टाका, ओव्याच्या पानांची भजी करा, संध्याकाळी घरामध्ये वेखंड, कापूर यांचा धूप करा. आणि एक तर सुगंध पण चांगला येतो आणि डास पण पडून जाण्यास मदत होते. तर मला वाटतं मान्सूनमध्ये ह्याप्रमाणे जर तुमची म्हणजे आहार आणि विहार जर ठेवला निश्चितच आजारांपासून लांब राहण्यास मदत होईल. थँक्यू.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. डॉक्टर सोनाली पावले आपल्यासोबत होत्या. पावसाळ्यामध्ये होणारे आजार आणि या दिवसांमध्ये आपण घ्यावयाची काळजी याबद्दल आपण ऐकलं. कसा होता आजचा एपिसोड जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे केली वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: बेळगावचा नवा माडाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेले आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजी.

0: नमस्कार, तुम्ही एकतर वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते आणि आज आपण भेटणार आहोत अमित जोशी यांना. यांनी पुणे येथील भारतीय विद्यापीठात डिप्लोमा ऑटोमोबाईलचं शिक्षण घेतलं आहे आणि त्यानंतर परदेशामध्ये जाऊन त्यांनी मर्चंट नेव्ही या खासगी कंपनीमध्ये थर्ड अधिकारी म्हणून 11 वर्ष काम केलंय. तिथे त्यांना पैसा तर मिळत होता पण सुखशांती आणि समाधान मिळेनासं झालं होतं, म्हणून त्यांनी एका व्यवसायाकडे आपलं आयुष्य वळवलं. व्यवसाय व्यापार हा मुख्य उद्देश न ठेवता सावरकर रोड टिळकवाडी येथील उच्च शिक्षित असलेले अमित यांनी गोपालनाचा व्यवसाय हाती घेतलाय आणि याच्याबद्दलची अधिक माहिती आपण अमितशी बोलून जाणून घेणार आहोत. अमित, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम.
0: गो व्यवसाय तुम्ही करताय तर याची खासियत तर खूप लोकांना म्हणजे आता माहिती होतीये पण अजून तेवढी जागृती लोकांच्या मध्ये नाहीये की आपण कुठल्या व्यवसायाकडं म्हणजे कुठल्या जातीच्या गायी वापरल्या पाहिजेत आणि त्यांचं पालन पोषण कसं केलं पाहिजे आणि त्यांचं जे खाद्य असतं त्याच्याकडे कसं लक्ष दिलं पाहिजे, तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास मला वाटतं करावा लागत असेल त्या व्यवसायाकडे वळण्यापूर्वी. तर तुमची सुरुवात याच्याकडे कशी झाली?
1: लॉकडाऊन या काळात मीही लॉकडाऊनच झालो होतो.
0: बर.
1: मग त्यानंतर मी संशोधन चालू केलं. एक माझा मित्र आहे त्याच्याकडे HF आणि जर्सी जातीच्या गायी होत्या.
0: अच्छा.
1: मला आवड होतीच. मला वाटतंय मी काहीतरी 2.5 वर्षाचा होतो तेव्हा रात्री उठलो आणि म्हटलो हंबा पाहिजे. कोनवाळा गल्लीमध्ये आम्ही राहायचो तेव्हा आई सांगते, मला आठवण नाही आहे, आई वडील सांगतात की हंबा म्हणून तू गेला होतास. मग ती आवड होतीच कारण मी एक माझी आई जी आहे ती शेतकरी कुटुंबात जन्माला आलेली.
0: बर.
1: आणि घरी माझा जन्म जो आहे तो हॉस्पिटल मध्ये न होऊन घरीच झाला होता.
0: अच्छा.
1: मग त्यानंतर दुपत्या गायी म्हशी होत्याच. मग आम्ही कधी तिकडं जायचो जसं की सुट्टीमध्ये जायचो आजोळी गिरवी म्हणजे ब्राह्मणाची गिरवी पंढरपूरच्या इथे आहे. मग तिथे जायचो. मग तेव्हा आवड होतीच. त्यांना चारा घालायचं कसं घालत होते आजोबा हे सगळं आम्ही बघितलं होतं.
0: बर.
1: मग आता त्या कुठल्या जाती आहेत ते मला माहिती नव्हतं, जर्सी आहे की कुठली आहे. मग त्यानंतर हळूहळू बघितलं बाबा की इथं जे आपण खिल्लार वगैरे आहेत, महाराष्ट्रामध्ये खिल्लार आहेत, कर्नाटकामध्ये देवणी आहे, ते जास्तीत जास्त 2 लिटर दिवसाला किंवा 2 ते 4 लिटर देतात.
0: बर.
1: पण जे देशी गायी आहेत जसं की गीर गायी आहे आणि रेड सिंधी आहे.
0: अच्छा.
1: आणि त्यानंतर साहिवाल आहे, ह्या थारपारकर आहे राजस्थान मध्ये असते, पण ती आपल्या ह्या क्लायमेटला सूट होणार नाही.
0: अच्छा. राजस्थान मधले,
1: राजस्थान किंवा पंजाब हरियाणा इथले इथे सूट होणार नाही या क्लायमेटला. त्यामुळे मी वाराणसीहून गायी आणल्या की त्या साहिवाल आहेत आणि एक गीर आहे. त्या क्लायमेट आणि आपलं क्लायमेट आणि त्यांचं क्लायमेट हे सूट होतं. जास्तीत जास्त तिकडे गर्मीमध्ये जवळपास 42 to 43 टेम्परेचर असते. थंडीमध्ये आपल्यासारखंच क्लायमेट असते पण मी गेलो होतो तेव्हा बघितलं की भरपूर थंडी होते तिथे आणि यांना बाहेरच ठेवलं जात होत.
0: अच्छा. ओपन ओपनमध्ये
1: ओपनली ठेवलं जाते त्यांना, पण इथं आल्यानंतर बघितलं ते सूट करत आहेत.
0: अच्छा अच्छा.
1: त्यासाठी मग मी वाराणसीहूनच आणल्या, पंजाबवरून नाही आणल्या.
0: ओके. पंजाब हरियाणा या साईडहून खूप म्हैशी गायी वगैरे आणल्या जातात ना?
1: हो हो, खूप आणल्या जातात. पण इथं कसं आहे, म्हशीपेक्षा आपण गायींना महत्व दिलं पाहिजे कारण गायींच्या गोमूत्रापासून आपण जीवामृत बनवू शकतो.
0: बरोबर.
1: आणि त्यानंतर सेंद्रिय शेती करण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांना.
0: बरोबर.
1: जे आपण जे काय खातोय, आधीचे लोक आपण म्हणतो किती एक 80 वर्ष जगले वा, 100 वर्ष
0: होती,
1: हा एवढी कठीण होती आणि खाणं चांगलं होतं तेव्हाचं. अजूनही बळकट आहेत. आता ते जे त्यांनी काम केलं ते आपण नाही करू शकत कारण आपलं खाण्यामध्ये कस नाही आहे.
0: बरोबर. की खाण्यातून जे आपल्याला मिळायला पाहिजे पौष्टिक सगळं, तर ते आपल्याला मिळत नाहीये जीवनसत्व वगैरे, कारण सगळं रासायनिक पदार्थांचा मारा करून वगैरे सगळं शेती म्हणजे खूप नुकसानदायी होतीये. तर प्रत्येक शेतकऱ्यानं सेंद्रिय खत वापरून शेती करण्याकडे भर दिला पाहिजे.
1: भर दिला पाहिजे आणि हे सरकारने त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे.
0: होय ना.
1: की तुम्ही रासायनिक खत वापरू नका, सेंद्रिय खत वापरा. जर मला वाटतंय 3 वर्ष आता आपण 3 पिकं घेतो वर्षाला, जर सुपीक जमीन असेल तीन पिकं घेतो.
0: बर,
1: जर तीन पिकं घेत असेल त्या तिन्ही पिकांना जर कुणाकडे एक एकर शेतीला, मला वाटतंय 200 ते 250 लिटर जे आपण फवारणी करतो ज्या रासायनिक खताची, किंवा कीड लागू नये हे होऊ नये, मग त्यासाठी जर आपण जर जीवामृत वापरलं तर कीड ही लागणार नाही आणि जमिनीचा कस भरून येईल. आणि ट्रॅक्टरने शेती करायच्या ऐवजी जर बैलाने आपण नांगरट केली तर ते चांगलं होईल.
0: अच्छा, म्हणजे याच्या पाठीमागचं कारण तुम्ही सांगू शकता का की ट्रॅक्टरनं, म्हणजे आता बरेचशी लोक ट्रॅक्टर वापरतात आणि ती जनावरं एकंदरीत नाहीशी होत आलेत आता, म्हणजे बैल म्हणा किंवा आणखीन काही साहित्यही लागणार असेल, म्हणजे बैलाला ते जुमतात नांगर वगैरे, तेही आता नाहीस होत आले
1: आणि
0: ट्रॅक्टरनच ते करतात शेती युजली.
1: ट्रॅक्टरने म्हणजे कसं आता पोल्युशन आलं, शहरी भागात जसं पोल्युशन आहे, झाडं कट होत आहेत, तसं ग्रामीण भागातही चालू आहे. मग त्यापेक्षा जर आपण म्हणतो की आपला जे पुराणिक पौराणिक काळामध्ये म्हटलेलं आहे की जसं की बैलगाडी आणि हे प्रदूषण आपण कंट्रोल करू शकतो. आता बघा तुम्ही गव्हर्नमेंट काय काय स्कीम काढताय, इको फ्रेंडली आणि त्यानंतर इको फ्रेंडली व्हेकल, LPG, आणि त्यापेक्षा जर आपण त्यांनाच प्राधान्य दिलं तर काय वाईट आहे,
0: होय ना. आणि ते ट्रॅक्टरनं, म्हणजे मीही एका कार्यक्रमामध्ये ऐकलं होतं, इथं एक गेस्ट आले होते तेही सांगत होते की ट्रॅक्टरनं जेव्हा आपण जमिनीची मशागत करत असतो तेव्हा त्या ट्रॅक्टरचं वजन इतकं असतं की ते जमिनीवर पडतं आणि त्याच्यामुळे ते म्हणजे माती वर खाली करण्यासाठी किंवा त्याची सुपीकता काहीतरी कमी होण्यासाठी असं चांगलं कारण सांगितलं होतं त्यांनी.
1: हा, आणि त्यानंतर काय होतंय, जमिनीची झीज ही जास्त होते. आजूबाजूला झाडं जर असली आणि ट्रॅक्टर जर वापरलं त्यापेक्षा आपण बैलगाडी वापरली की व्यवस्थित होतं, त्यांची ताकद आणि त्याचं हॉर्स पॉवर आणि ह्याचं हॉर्स पॉवर फार कमी आहे ना.
0: होय ना, होय होय होय.
1: जशी जुनी पद्धत आपण वापरू ती चांगली आहे.
0: अमित, मला वाटतंय बरीच जण आता पाठीमागे जाण्याचा प्रयत्न करतायत, म्हणजे खाणं असेल किंवा शेतीमध्ये काही करण्याचं असेल त्याही पारंपरिक पद्धतींचा वापरून ते करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी ते प्रयत्न करत राहावेत आणि सोडू नयेत, म्हणजेच त्यांना यश मिळेल असं आपण म्हणू शकू आणि ते फायद्याचंच आहे. आणि बरीच लोक आता आपण बघतो की छोट्या छोट्या गावांमध्ये राहणं पसंत करतात, एखाद्या अशा शांत स्थळी जाणं पसंत करतात, एखाद्या गावामध्ये जाऊन थोडे दिवस राहून येण्याचं पसंत करतात. म्हणजे असं शहरी भागामध्ये एवढी धावपळ वाढली आहे की मन शांत नाहीये.
1: नाहीये, खरंच आहे, खरंच आहे. त्यामुळे काय पाठीमागचं, म्हणजे जर आपण मी विचार केला की जे आपल्या पौराणिकांनी हे सगळं सांगितलं जे आधीचे लोक करत आलेत ते काय वेळे नव्हते, त्याच्या आधी
0: हे
1: सगळं व्यवस्थित व्हायचं आणि चांगल्या पद्धतीने व्हायचं. आपण दुसऱ्या देशांचा बरोबर म्हणजे कॉम्पिटिशनला जर आलो आपण त्यांच्यासारखं करत गेलो, ती लोक आपल्यासारखं जर करत गेली. आता बघा तुम्ही म्हणता की भात खाऊ नका, मग मधी एक काहीतरी आलं होतं की तुम्ही शेंगादाणे खाऊ नका की त्याच्याने फॅट वाढते. मग शेंगादाणे तेच तिकडे दुसऱ्या कंट्रीमध्ये गेले आणि ते त्यांनी त्याचा वापर जास्त केले. जसं की आता पीनट बटर आलं,
0: हो ना,
1: तुम्ही चालू केला. मग आपण जर आपले पारंपरिक जे आहेत, ज्या पद्धती आहेत, जे वेद म्हणा किंवा ह्याच्यामध्ये आहेत, त्या पद्धतीने आपण जर गेलो तर आपण सफल होऊ शकेल.
0: होय ना. मग अमित, मला सांगा की हे जे आता गोशाळा तुम्ही चालू केलेली आहे किंवा गोपालनाचा व्यवसाय तुम्ही सुरू केलाय, मग त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे तुम्हाला कुणाकडून प्रेरणा मिळाली की आपण या व्यवसायाकडे वळावं वगैरे?
1: व्यवसाय असा करायचा नव्हताच, मुळात म्हणजे माझी आवड होती. मग आवड होती, मग म्हटलं लॉकडाऊनच्या काळात मी दूध घ्यायला जायचो.
0: बर,
1: एकच सोर्स होता की म्हणजे पोलीस वगैरे पकडायचे, लाठीचार्ज वगैरे व्हायचं, टिळकवाडी तितकं झालं नाही म्हणा, पण बाहेर मी ऐकलं. मग दूध घ्यायला जायचं, मग तिकडच मी वेळ घालवायचो. मग एक मित्राचं शेत होत जवळ धामणे रोड वरती.
0: बर,
1: मग आता जे भाजी घ्यायला यायचे, कोरोना आहे, कोण घेणार नाही त्यांच्याकडून, मग मी स्वतः जाऊन भाजी वगैरे त्याच्या शेतातून काढून आणायचो. मग म्हटलं आता काय दुसरं काय करावं, गोपालन करावं अशी एक इच्छा होती. आता तिकडे परत जायचं आहे मर्चंट नेव्हीमध्ये, पण जस्ट 13-14 महिने झाले लग्न होऊन,
0: आता
1: जाव असं वाटत.
0: ओके. मग अमित, म्हणजे 11 वर्ष तुम्ही तिकडे जॉब केला आणि तो जॉब सोडून एकदमच म्हणजे ह्या गो व्यवसायाकडे वळणं थोडंसं डिफिकल्ट होतं?
1: भरपूर डिफिकल्ट आहे, चाललंय, अजूनही डिफिकल्टीज आहेत भरपूर, कारण स्वतःच शेत नाही आहे.
0: अच्छा.
1: काही माहिती नाही आहे.
0: बरोबर.
1: जी काही आहे माहिती ती आईकडून घेतोय, किंवा मग मामा आहेत मामांकडून घेतोय.
0: बर.
1: त्यानंतर आजूबाजूला जे आहेत, तुम्हाला गावात माहिती आहे की सांगणारे भरपूर असतात. आपल्या भारतात काय बेळगावमध्ये मला वाटतंय जास्त आहेत की तुम्हाला सांगतात असं नाही बाबा असं करा हे करा असं केल्याने असं. तेच आजीचं एक म्हणणं वाक्य आठवण येत की ऐकावे जनाचे आणि करावे
0: मनाचे. बरोबर ना. खरंच आहे, म्हणजे पूर्वीपासून ज्या काही गोष्टी होत्या, म्हणजे आता हे सांगितलेलं वाक्य असेल किंवा अनेक अशी परंपरा जी चाललेली असते जी आता आपण म्हणजे थोडंसं दुर्लक्ष करतोय त्याकडं, पण ते सगळं चांगलं होतं आणि सगळं आपल्या म्हणजे संस्कृतीला अनुसरून होतं आणि आपल्याला त्याच्यातून फायदाच व्हायचा आणि ते परत आता आपण ते पाळण्याकडे वळतोय. आता ते 100% व्हायला पाहिजे इम्प्लिमेंट असं वाटतं.
1: यशस्वी झालं पाहिजे बघूया. सगळ्यात मोठा पाऊल घेतलाय पुढे, आता इथून पुढे काय होतंय बघितलं पाहिजे. नाही, बाकीच्या गायी पण आहेत. मी असं नाही म्हणणार नाही की फक्त गीर आणि साहिवालच ए टू मिल्क प्रोड्यूस करते, पण शेतकऱ्यांना काय झालंय, शेतकऱ्यांना ज्या गायी आता ज्या गायी होत्या, आता मी डेअरीतच देतोय दूध, डेअरीमध्ये दुधाला, त्या दुधाला तुम्हाला फॅट कमी जरी असलं, फॅट कमी जर असलं म्हटलं तर आपण आपण विचार केला पाहिजे.
0: होय ना.
1: जर फॅट कमी आहे म्हणजे ते पचायला चांगलं आहे.
0: चांगलं आहे.
1: आता आपण फॅट कमी करायसाठी किती खायचं कमी करतो. सकाळी आता मला वाटतंय आम्ही जेव्हा जायचो, मी हाईट वाढवायसाठी जायचो ऍक्च्युली जेव्हा 7वी 8वी 9वी 10वीच्या वेळेस मी सगळ्यात म्हणजे 4-4.5 फूट हाईट होती माझी, मी जेव्हा 10वीत होतो तेव्हा.
0: अच्छा.
1: मग ते पळायसाठी वगैरे जायचो, त्याच्यासाठी जास्ती लोक दिसायचे नाहीत. पण आता जर बघितलं हेल्थ कॉन्शियस एवढी झालेली आहेत लोक की बाहेर पळण्यासाठी वगैरे आणि फिरण्यासाठी जातात.
0: बरोबर.
1: मग त्यापेक्षा जर तुम्ही खाण्यामध्ये आता पाश्चराइज मिल्क आपण बघतो, आज तुम्ही डेअरीमध्ये जर दूध दिलात, आज दूध दिलात तर तुम्ही तुम्हाला A1 त्याच्यावरती लिहिलेलं असतं 6 फॅट आहे. आता ऍक्च्युली ते 6 फॅट आहे की नाही, तुमच्याकडे फॅट मशीन नाही
0: आहे
1: बघण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये किती SNF आहे, किती फॅट आहे, कॅल्क्युलेशन आपण बघू नाही शकत.
0: बरोबर.
1: हे दूध कसं पचायला चांगलं असतंय, म्हणजे कुठली देशी गाय घ्या तुम्ही, ज्याला डोकीवरती म्हणजे मानेवरती हंप आहे, जे नंदी बैलासारखं असतं ना.
0: अच्छा अच्छा अच्छा. ओके.
1: त्या गायीचं म्हणजे तुम्ही गुगलमध्ये सर्च करू शकता की सूर्यकिरण त्याच्यावरती पडले
0: बर
1: ते दूध आपल्याला चांगलं असतं.
0: मग तुम्ही ज्यावेळी आता हे गो व्यवसाय करण्याचं ठरवलं त्यावेळी मग किती गायींपासून सुरुवात केली, कसं काय प्लॅनिंग केलं?
1: आता मी ऍक्च्युली साहिवाल इथेच बेळगावातून घेणार होतो एकट्यांच्याकडून, त्यांचा व्यवसाय चालू आहे.
0: अच्छा.
1: चांगला चालू आहे. ते एकटेच आहेत, त्यांचा मुलगा वगैरे बघत नाही म्हणताना ते म्हटले की तुम्ही घ्या. ऍक्च्युली ते कॉस्ट जास्त होत होतं त्यांचं. आता त्या 4 गायींच्या कॉस्ट मध्ये मी 7 गायी आणल्यात, शिवाय माझं तिकडून आणायचं रेंट झालं, म्हणजे गाडी
0: भाडं,
1: ट्रान्सपोर्टेशन झालं, माझ्यावर 2-3 लोक होते कारण मला दूध काढता येत नाही आणि त्यांना काय काय लागतंय ते मला माहिती. मी 9 शिकायचा आहे.
0: होय ना. बरोबर.
1: हळूहळू शिकतोय. ते 2-3 लोकांना आणलो होतो. मग मध्ये मध्ये आम्ही स्टॉप करत टोटल वारान

0: मी काय केलं म्हणजे गायी आणायच्या आधीच नेसर्गीला गेलो.
1: बर.
0: नेसर्गीमधून दोन ट्रॅक्टर कडबा आणला तिकडून.
1: अच्छा, विकत.
0: हा, विकत घेतला. दोन कडबा आणला. मग त्यानंतर आता हिरवा चारा पाहिजे या लोकांना. मग हिरवा चारा तिथे जवळपास मी घेतलेला आहे. मग ते सकाळी काय करतो, त्याचं कुट्टी करतो मशीननी. मग त्यांना सकाळी मक्याचा चारा देतो कुट्टी करून.
1: बर.
0: मग त्यावरती मक्याचा भुसा देतो. मग त्यावरती एक नवीन मिनरल मिक्सर म्हणून आहे, ते एक 30 ml देतो, म्हणजे पावडर एक 4 चमचे सगळ्यांना देतो. एक 7 जणांना 7 बुट्ट्या केलेल्या. मग त्यानंतर त्यांचं खाऊन झालं की मग त्यांच्या बाळांना देतो.
1: म्हणजे हे शेड्यूल तुम्ही ठरवलेलं आहे?
0: हा, ठरवलंय. फक्त दोनदाच खायला देतो, सकाळी आणि संध्याकाळी. मग संध्याकाळी जो वाळलेला चारा आहे,
1: बर,
0: कडबा म्हणतो आपण त्याला, तो कडबा, जोंधळ्याचा कडबा मी त्यांना कुट्टी करून देतो.
1: मग हे सगळा चारा तुम्ही विकतच घेता?
0: सगळा टोटल विकतच घेतोय.
1: अच्छा.
0: ऍक्च्युली मला 1 एकर लँड बघायचं होतं पण मिळालं नाही, बघूया इन फ्युचर.
1: अच्छा, म्हणजे प्रयत्न चालू
0: आहे. प्रयत्न चालू आहेत.
1: बर. मग या ठिकाणी तुम्हाला असं वाटत असेल की स्वतःची थोडी जमीन असती तर खूप बरं झालं असतं.
0: अतिशय बरं झालं असतं. कारण बघूया, आता गोमातेची सेवा करतोय म्हटल्यानंतर पुढचंही सगळं सुखकर होईल असं वाटतंय.
1: मग अमित, मला सांगा की तुमचा स्वतःचा अनुभव काय सांगतोय की हे जे गायी आपण पाळतो त्यांचे काय काय फायदे आहेत? आणि म्हणजे आम्ही तर सगळ्यांनी ऐकलेलंच आहे की प्रत्येक त्याचं जे म्हणजे मलमूत्र असेल किंवा शेण असेल या प्रत्येक गोष्टीचा फायदा होतो आणि आरोग्याच्या दृष्टीनं ते सगळं आपल्याला चांगलं आहे, हेल्दी आहे असं ऐकून आहोत. तर तुमचा स्वतःचा अनुभव काय सांगतो?
0: परवाचीच गोष्ट सांगतो मी तुम्हाला. आता लोक म्हणतात जे म्हणजे हायली एज्युकेटेड आहेत, इवन आय एम ऑल्सो एज्युकेटेड पर्सन, मी पण बिलीव्ह नव्हतं केलं. सांगायचं गोष्ट तुम्हाला, म्हणजे हे गोमाता म्हणतात किंवा तुम्ही म्हणता की गोमूत्र आहे किंवा शेण आहे. मला ऍसिडिटी होती त्या दिवशी.
1: बर.
0: मी सरळ म्हणजे जे मूत्र विसर्जन होत होत गायीचं, मी सरळ एक ग्लास घेतला आणि ते फक्त 3 ते 4 टाइम घेतलं मी.
1: अच्छा.
0: 5 ते 10 मिनिटात आता मी इथे जे केली मध्ये बसलेलो आहे तरी पण तुम्हाला सांगतो, म्हणजे आवरून सांगतो की असं माझं घडलं. आता शेणखत आहे त्यांचं, शेणखत आपण वाळवून, आता तुमच्याकडे जर गार्डन असेल तर तुम्ही वापरून पहा. आणि शेणखत जे आहे ते फक्त ह्या 4 महिन्यामध्ये आपण घातलं पाहिजे. थंडीमध्ये झाडांना घातलं नाही पाहिजे, कारण ते शेण जे आहे ते थंड आहे.
1: अच्छा.
0: आणि जे शेण तुम्ही वापरायचं ते म्हशी आणि HF आणि जर्सी गायीचं न वापरता, जर तेच जर आपण ह्याच्यामध्ये देशी गायींचं वापरलं तर तुम्ही त्याचा रिझल्ट फार चांगला बघू शकता.
1: अच्छा.
0: मी आता बघतोय माझ्या टेरेसवरती, मी पण अपार्टमेंटमध्ये राहतो, माझ्या टेरेसवरती जवळपास 40-45 पॉट आहेत. मी
1: टेरेस गार्डन
0: केलंय.
1: ओके ओके ओके. मग काय काय घेतलाय त्याच्यामध्ये?
0: मला मोगरा आहे, जास्वंदी आहे,
1: बर,
0: बटन मोगरा आणि सिंगल मोगरा असं असते ना,
1: त्याच्यातले प्रकार आहेत. ओके ओके.
0: मग घरच्या घरीच मी अजवाइन, ओवा घेतलेला आहे आणि त्यानंतर पुदिना आहे आणि बरेच म्हणजे जास्तीत गुलाबच आहेत माझ्याकडे. आणि मी जेव्हा सुट्टीला येणार इथे, म्हणजे जसं बंगल्यात राहणार तसं इथे व्हायचं नाही, म्हणजे सकाळी उठायचं, पाणी घालायचं झाडांना, ही आधीपासून सवय होती. मग शेणखत आणायचं, कुठून माती आणायची, हे सगळं अवेलेबल होतं त्या काळी. त्या काळी म्हणजे काय, आता आंब्याला झाडाला आंबे लागले तर चोरणारे कोण नाहीत. आता आम्ही कॉलनीमध्ये दुपार झाली की झोपलेले असणार आम्ही, आंबे चोरण्यासाठी जाणार. मग त्यानंतर की म्हटलं आपल्या घरीच असावं, आपल्या घरचं झाड असावं आणि देवाला आपल्या घरचीच फुलं असावी. मग ते शेण खत मागच्या वर्षीची गोष्ट आहे, काकांच्या घराच्या बाजूला म्हणजे एक जर्सी म्हशी वगैरे आहेत, तिथून मी शेणखत गोळा केलं आणि ते मातीत घातलं, मग गोमूत्र आणलं, मग त्यानंतर ते झाडांना दिलं. मग ते जास्ती गोमूत्र झालं म्हणून बरीच झाड मरायला टेकली होती,
1: मग
0: परत त्यांना जीवन आणलं.
1: अच्छा

0: म्हणजे ह्याच्यामध्ये खूपच आवड आहे तुम्हाला, खूप सारे एक्सपेरिमेंट करत राहता
1: केलं पाहिजे.
0: मग हे सगळं तुम्हाला लॉकडाऊन मध्ये डोक्यात आलं की आपण असं काहीतरी करावं किंवा याच्याकडे वळावं?
1: लॉकडाऊन मध्ये म्हणजे चांगलाच टाइम भेटला ना, फॅमिलीवरती टाइम स्पेंड करायला भेटला, स्वतः कुक झालो, मग स्वतः आणि काहीतरी करावं अशी एक आशा निर्मित झाली, मग चालू केलं.
0: मग या गायींच्या बद्दल काय सांगाल की याचं जे गोमूत्र आहे त्याचा आपण कसा कसा उपयोग करू शकतो, याचं खतही तुम्ही बनवता तर ते कशा पद्धतीनं बनवता आणि कसा रिझल्ट पाहायला मिळतो, जरासा आपण डिटेलमध्ये बोलूया.
1: तर गोमूत्रापासून मी जीवामृत तयार करतो.
0: बर.
1: मग जीवामृत झाल्यानंतर शेणखत आणि माती हे दोन्ही मिक्स करून आणि त्याचबरोबर आता माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही आहे गांडूळ खत, निसर्गी मध्ये एक माझे मित्र आहेत त्यांच्याकडून मी आणलेलं आहे.
0: बर.
1: मग ते सगळं एकत्र करून मी आता म्हणजे माती चाळून शेण वाळवून त्यामध्ये स्टोरेज करून बरोबर त्या लिमिटमध्येच आपण घातलं पाहिजे. जसं की 200 लिटरला जीवामृत तयार करण्यासाठी 200 लिटर जर कॅन असेल आपल्याकडे, 10 किलो शेण आपल्याला घातलं पाहिजे, जवळपास 2 किलो गुळ, 2 किलो बेसन पावडर आणि त्यानंतर फक्त 10 लिटर गोमूत्र घातलं पाहिजे.
0: अच्छा.
1: मग तेव्हा ते जीवामृत तयार होईल. जीवामृत तयार झाल्यानंतर तुम्ही जसं की 48 तास लागतात त्याला पॅक करून, सील पॅक करून ठेवायचं त्या 200 लिटरच्या कॅनला, त्यानंतर ते परत ढवळलं पाहिजे, एक 4 दिवस तरी ढवळलं पाहिजे, मग त्याच्यानंतर तुम्ही फवारणी करू शकता. मग तसंच माती चाळून आणि मग त्यानंतर शेणखत पण एकदम बारीक करून त्या मातीमध्ये घालून आणि ते जे आपलं गांडूळ खत आहे ते गांडूळ खत त्यामध्ये घालून आणि त्याच्यावर ते थोडी थोडी फवारणी करून जर तुम्ही यूज केला, म्हणजे 50 किलोच्या पोत्यामध्ये मी देतो, बाहेर कितीला आहे मला माहिती नाही, मी आता ठरवेन ते कितीला द्यायचं, आता माझी किती मेहनत लागते.
0: अच्छा.
1: मग ठरवेन त्याच्यावरती.
0: म्हणजे हे सगळं बनवायला सुरुवात केलेली आहे?
1: केलेली आहे.
0: मग जसं तुम्ही सांगितलं की गाईसाठी तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी त्यांना खायला देता.
1: बरोबर.
0: आणि तेही बारीक कुटून घालता, सकाळी हिरवा चारा दिला जातो, संध्याकाळी वाळलेला देता आणि हे सगळं तुम्ही विकत आणता. त्यामुळे आता तुम्हाला कळतंय की म्हणजे शेती असणं खूप गरजेचं आहे आणि ते असतं तर आणखीन जरासं तुम्हाला हेल्पफुल
1: ठरण्यापेक्षा चांगलं झालं असतं.
0: हो ना. अच्छा. मग हा जो तुमचा फार्म आहे किंवा ही जे गो उत्पादन तुम्ही गो व्यवसाय करताय तुम्ही, ते कुठं आहे?
1: ते इथून इंडलग्या बॉक्साट रोडनी आपण गेलात, बॉक्साट रोडनी इंडलग्या राईट जायला पाहिजे, मन्नूर लागेल.
0: होय.
1: आंबेवाडीला न जाता मन्नूरला गेलं पाहिजे, मन्नूरहून गोसगा 3 किलोमीटर आहे.
0: तिथं करता?
1: हा, तिथं करता. म्हणजे मी जागा लीज वरती घेतली आहे, 5 वर्षाचं ती लीज वरती घेतली, त्या जागेमध्ये पूर्ण झाडं होती आणि मी स्वतःच डेव्हलप केलंय ते.
0: म्हणजे या ठिकाणी ही तुम्ही गो व्यवसाय सुरू केला?
1: केलाय.
0: बर. मग इथं म्हणजे तुम्हाला कायम असं तिकडे राहावं लागतं की कसं शेड्यूल केलाय त्याच्या?
1: नाही, म्हणजे राहण्यासाठी एक युपीचा भैया ठेवलाय आणि राबण्यासाठी तीच माणसं चांगले
0: आहेत
1: म्हणून मग त्याला ठेवलेलं आहे आणि मी सकाळी जातो जवळपास, म्हणजे माझी वाईफ जाते कॉलेजला, तिला ड्रॉप करतो सेंट झेवियर्सकडे, मग तिथून जातो मी 7-7:30 वाजतात, 8 वाजता दूध काढतो, मग त्यानंतर थंड करायसाठी ठेवतो, कारण जर तसंच्या तसं दिलं तर मग फॅट लागणार नाही. मग ते थंड करण्यासाठी थोडा वेळ ठेवतो, मग त्याला घेऊन जातो चारा काढण्यासाठी, जवळच पासच आहे. चारा काढून झाल्यानंतर मग त्यांना चारा देऊन 9-9:30 वाजता मी डेअरीला दूध घालतो, मग परत येतो इथे. मग परत आल्यानंतर तुम्ही बघताच आहे तुमच्या समोर बसले.
0: म्हणजे त्याच्यानंतर मग तुमची काही पर्सनल कामं असतील तर तुम्ही करून घेता.
1: बरोबर.
0: ओके. म्हणजे असं तुमचं सकाळचं शेड्यूल आहे आणि मग संध्याकाळी?
1: संध्याकाळी जवळपास मी जर गायी वगैरे धुवायच्या असल्या किंवा गोमूत्रासाठी आणि शेणखतासाठी आणि गांडूळ खतासाठी कोण आलं किंवा कोण व्हिजिट देत आहे की बघायला आलं असं आहे तसं आहे आम्हाला दाखवा, मग त्यांना माहिती पटवून देतो की असं असं आहे, या गायी आहेत, आम्ही असं असं पाळलेलं आहे, आमची पण त्यांनी पण विचारतात, आमची पण इच्छा आहे हे असं करायचं.
0: आजचा कृषी मित्र हा कार्यक्रम ज्यामध्ये आपण अमित जोशी यांना ऐकत होतो. व्यवसाय व्यापार हा मुख्य उद्देश न ठेवता सावरकर रोड टिळकवाडी येथील उच्च शिक्षित असलेले अमित अनंत जोशी यांनी देशी गोपालनाचा व्यवसाय हाती घेतला आणि या जातीवंत देशी गायींच्या दुधाबरोबरच सेंद्रिय गांडूळ खत व जीवामृताला त्यांनी चालना दिली. अभ्यास प्रशिक्षण शोधक वृत्ती चिकाटी यामुळे त्यांनी जातीवंत देशी गीर व सहिवाल गायींसाठी गोठा उभारला आहे. त्यांच्याशी मी बोलत होते. या पुढचाही भाग आपण ऐकणारच आहोत, पण आजचा भाग कसा होता ते मला जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईलच एका नवीन कार्यक्रमासोबत, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: युनिव्हर्सिटी पार्टिसिपेट करू शकतात. हायस्कूल साठी पॅट्रियोटिक सॉंग्स आणि प्री युनिव्हर्सिटी साठी फोक सॉंग्स. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून. स्थळ आहे KLE कन्व्हेन्शन सेंटर, 300 सीटर हॉल, JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9886103520 आणि 9916467993.
1: KLE डॉक्टर प्रभाकर कोरे आस्पत्रीय, KLE फर्टिलिटी सेंटर, बेळगावी. स्टेट ऑफ द आर्ट IVF फैसिलिटी ओंदिगे रिप्रोडक्टिव मेडिसिन, क्लिनिकल एम्ब्रियोलॉजी, एंड्रोलॉजी, एंडोस्कोपी गळिगे एक्सक्लूसिव OPD, 3D लैप्रोस्कोपी हागू हिस्ट्रोस्कोपी, ई एल्ला सेवेगळ जोतेगे नुरित तज्ञ वैद्यर तंड KLE IVF सेंटर बेळगावियल्लि लभ्य. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ KLE ಫರ್ಟಿಲಿಟಿ ಸೆಂಟರ್ ಬೆಳಗಾವಿ, OPD ನಂಬರ್ 97 ಶರಾವತಿ, ಸೆಕೆಂಡ್ ಫ್ಲೋರ್ KLE ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೊರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಹಾಗೂ ವೈದ್ಯಕೀಯ ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರ, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831255530 ಮತ್ತು 0831247377 ಎಕ್ಸ್ಟೆನ್ಷನ್ 1530.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण AI बद्दल जाणून घेणार आहोत. AI म्हणजे नेमकं काय आणि रोजच्या जीवनामध्ये आपण त्याचा कसा उपयोग करून घेऊ शकतो, काय काय बदल झालेत त्यामुळं, हे सगळं आपण ऐकणार आहोत. आणि याविषयीची माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत प्रशांत ढोपे, जे VTU मध्ये इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन डिपार्टमेंटला असिस्टंट प्रोफेसर आहेत, तसेच गोल्ड मेडलिस्ट आहेत. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: थँक्यू मॅडम.
0: आज आपण AI चा शिक्षणातील वापर, संधी आणि आव्हानं काय आहेत याबद्दल सांगणार आहोत. तर सुरुवात करते AI म्हणजे नेमकं काय त्यापासून.
1: हो, सो AI ला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतो, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. म्हणजे जसं आपण काम करतो, आपण जसं बोलतो तसं मशीनला करणं नाही, म्हणजे जसं आपण चालतो तसं मशीनला ट्रेन करणे कसं चालायचं, ह्यालाच AI म्हणतात.
0: अच्छा, ओके.
1: सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे मानवाची बुद्धिमत्ता संगणकाला शिकवणं म्हणजेच AI. जसं आपण एखाद्या लहान मुलाला शिकवतो हे मांजर आहे, हा कुत्रा आहे, हे फळ आहे, तसंच संगणकाला हजारो फोटो दाखवले जातात. संगणक हळूहळू शिकतो हा मांजर आहे, हा कुत्रा आहे, ही कार आहे, हा माणूस आहे. काही काळानंतर संगणक स्वतः ओळखायला लागतो, यालाच आपण AI असं म्हणतो.
0: म्हणजे जवळपास माणसांचं सगळंच काम AI करणार आहे.
1: हो,
0: पण शिकवायला आधी माणसालाच लागणार, त्याला
1: लागणार.
0: बरोबर. मग याचा रोजच्या रुटीन मध्ये आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो?
1: आजकाल आपण भरपूर अशी AI डिव्हायसेस वापरत आहेत, पण आपल्याला माहित नाही त्याच्या मागे AI दडलेला आहे. उदाहरणार्थ फर्स्ट आहे गुगल AI. जेव्हा पण आपण काहीही टाइप करतो मोबाईलवर, फॉर एक्झाम्पल एज्युकेशनचं करेक्ट स्पेलिंग आहे EDUCTION, बट बाय मिस्टेकली जर आपण कोणतं पण एखादं लेटर मिस केलं तरीही गुगल आपल्याला करेक्ट त्याचं स्पेलिंग दाखवतं.
0: होय ना,
1: ह्याच्या मागे AI दडलेला आहे. पुढचं आहे व्हॉइस असिस्टंट. ह्याच्यामध्ये आपण आवाजाने प्रश्न विचारू शकतो. फॉर एक्झाम्पल गुगलला, गुगल आजचं हवामान काय आहे असं म्हटलं बरोबर गुगल आपल्याला पटकन उत्तर देतो, आजचं हवामान हे आहे. पुढील उदाहरण आहे युट्यूब आणि इंस्टाग्राम. जेव्हा पण आपण युट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर काहीही सर्च करतो, फॉर एक्झाम्पल आज आपण सर्च केलं पुरणपोळी कशी बनवावी किंवा क्रिकेट मॅच, आणि उद्या आपण बघितलं आपल्याला सिमिलर व्हिडिओ दिसतात, हे कसं पॉसिबल आहे? तर AI काय करतो, आपल्या आवडी रुची जाणून घेतो. जेव्हा आपण एका व्हिडिओवर किती टाइम घातलेला आहे, कुठल्या व्हिडिओला आपण लाईक करतो, कुठल्या व्हिडिओला आपण डिसलाईक करतो, याच्यावरून युट्यूब किंवा कोणतेही सोशल मीडिया ऍप्स आपल्या आवडी निवडी जाणून घेत असतात. हे AI मुळेच पॉसिबल आहे. पुढचं एक्झाम्पल आहे गुगल मॅप्स. सो आपण बघितलं आहे गुगल मॅप्स मध्ये रस्ता लाल दिसतो, ते कशामुळे आहे? तो AI काय करतो, हजारो मोबाईलची लोकेशन ट्रॅक करतो. ओके, त्याच्यामुळे जिथे वेग कमी होतो तिथे ट्रॅफिक आहे असे आपल्याला समजते. पुढील एक्झाम्पल आहे ऑनलाईन शॉपिंग. जर तुम्ही बघितलं असेल, जेव्हा पण आपण काहीही लेट्स से अमेझॉन वरनं शॉपिंग केलं मोबाईल फोन, तर आपल्याला फेसबुकवर पण ते ऍडव्हर्टाइजमेंट दिसतात. हे असं लिंक कसं होतंय, तर ह्याच्यामध्ये AI चे अल्गोरिदम्स दडलेले आहेत. आणि जेव्हा पण आपण काहीही खरेदी करतो, समजा मोबाईल खरेदी करणार आहे, तर आपण जेव्हा स्क्रोल डाऊन करतो तर आपल्याला दिसतं की मोबाईलचं कव्हर, चार्जर असे ऍक्सेसरीज त्याच्याबरोबर रेकमेंड केले जातात. सो रेकमेंडेशन सिस्टम हे पण एक AI चं उदाहरण आहे. पुढे आहे गुगल लेन्स. गुगल लेन्स म्हणजे मोबाईलचा कॅमेरा. जेव्हा आपण आपल्याला कोणतीही वस्तू माहीत नसेल, समजा आता मी घड्याळ घातलेलं आहे, जेव्हा मी घड्याळचा फोटो मारेल गुगल लेन्सनं, तर गुगल काय करेल, ती वस्तू काय आहे आणि त्याची माहिती आपल्याला देईल. हे पण एक AI चं उदाहरण आहे.
0: बरोबर.
1: समजा आपण बागेमध्ये चाललो आहे आणि आपल्याला माहित नाही हे झाड कोणतं आहे, तेव्हा आपण गुगल लेन्स घ्यायचा, फोटो मारायचा, तो आपल्याला गुगल लेन्स त्या झाडाची माहिती, ह्याचे वापर कशासाठी होतात, सगळी माहिती आपल्याला मिळून जाईल.
0: बरोबर.
1: त्याचनुसार समजा तुम्हाला काही कोणती गोष्ट आवडली, समजा एक पर्स आवडला किंवा काही खुर्ची वगैरे आवडली, आपण फोटो काढायचं गुगल लेन्स वरून, तो आपल्याला ती वस्तू कुठं मिळेल, त्याची रेट काय आहे, ही सगळी माहिती आपल्याला गुगल लेन्स वरून भेटेल. हे पण AI चे ऍप्लिकेशन आहेत. नंतर आहे लँग्वेज ट्रान्सलेशन. समजा आता आपल्याला काही वेळेला सर्क्युलर्स किंवा नोटीस कन्नड भाषेमध्ये येतात किंवा दुसऱ्या भाषेमध्ये येतात, आपल्याला माहित नसतंय, तेव्हा आपण गुगल ट्रान्सलेटर वापर करून ते दुसऱ्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करू शकतो.
0: बरोबर.
1: आणखी एक आहे फेस अनलॉक. सो सगळ्यांनाच माहित आहे की आपल्या मोबाईलमध्ये डिफरंट लॉक सिस्टम्स आहेत, त्याच्यामध्ये एक आहे फेस अनलॉक. जेव्हा त्या पर्टिक्युलर पर्सनचा चेहरा फोन समोर येईल तेव्हाच तो फोन अनलॉक होतो, नाही तर फोन उघडणार नाही. हे सुद्धा AI चं ऍप्लिकेशन आहे. आजच्या काळात आपल्याला माहित आहे की अशा दोन महत्वाचे टूल्स आहेत, एक आहे ChatGPT आणि सेकंड आहे गुगल जेमिनाय. ते वापरून आपण आपला भरपूर वेळ वाचवू शकतो. फर्स्ट आहे ChatGPT. सो ChatGPT म्हणजे नेमकं काय, तो तर एक हुशार लेखकासारखं काम करतो. कल्पना करा की तुम्हाला तुमच्या मुलाच्या शाळेचा अर्ज लिहायचा आहे, तुम्हाला लिहिता येत नाही, तर आपण काय करायचं, ChatGPT घ्यायचं, त्याच्यावर फक्त प्रॉम्प्ट घालायचं, माझ्या मुलाच्या शाळेसाठी एक अर्ज लिहून दे, तो एका सुंदर लेखकासारखा आपल्याला अर्ज मिळून जाईल. सो युजिंग चॅट जीपीटी आपण काय काय करू शकतो, आपण माहिती मिळवू शकतो. समजा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर एक भाषण लिहायचं असेल तर आपण चॅट जीपीटीला घालायचं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर 10 ओळीचं भाषण लिहून दे. सो आपल्याला ते भाषण लिहून मिळेल. त्याच्यानंतर जर तुम्हाला टायपिंग करता येत नसेल तर आपण व्हॉइस इनपुट वापरून सुद्धा प्रश्न विचारू शकतो. फोटोसिंथेसिस म्हणजे काय, प्रकाश संश्लेषण म्हणजे काय. त्याच्यानंतर समजा काही वेळेला काय होतंय, आपल्याला मॅथ्सचे प्रॉब्लेम्स वगैरे असतात ते समजत नाहीत, गणिताचे प्रश्न वगैरे, तेव्हा आपण काय करू शकतो, त्या प्रश्नाचा फोटो मारायचा आणि जेमिनी किंवा चॅट जीपीटीला द्यायचा. तेव्हा जेमिनी काय करतोय, तो फोटो स्कॅन करतोय आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सॉल्व्ह करून देतोय. त्याच्यानंतर डॉक्युमेंट अपलोडिंग हा एक नवीन फीचर आहे. ह्याच्यामध्ये काय असतंय, समजा एक चॅप्टर 10 पेजेसचा आहे आपल्याला आणि आपल्याला आपल्याकडे टाइम फार कमी आहे, तेव्हा आपण पूर्ण PDF अपलोड करायचं आणि गुगल जेमिनी किंवा चॅट जीपीटी आपल्याला 2 मिनिटांमध्ये किंवा 1 मिनिटामध्ये संपूर्ण ते 10 पेजाचा सारांश देईल, संक्षिप्त माहिती देईल. त्याच्यानंतर ट्रान्सलेशनसाठी आपण ह्याचा वापर करू शकतो. सिमिलरली गुगल जेमिनी आहे, समजा आपल्याला कुठं पण एका ट्रॅव्हलिंगला जायचं आहे, सहलीला जायचं आहे, आपल्याकडे 5,000 रुपये एवढंच आहे, मग आपण त्याला एक प्रॉम्प्ट द्यायचा, माझ्याकडे 5,000च बजेट आहे, ह्याच्यामध्ये मला हॉटेल, बस तिकीट आणि फिरण्याच्या जागांचा संपूर्ण संक्षिप्त प्लॅन बनवून दे. सो अशा प्रकारे आपण चॅट जीपीटी किंवा गुगल जेमिनी वापरून माहिती मिळवू शकतो. हे AI जे आहे हे फक्त सामान्य लोकांसाठीच नाही, ते शेतकऱ्यांसाठी सुद्धा आहे. एकदा काय झालं, शेतामध्ये मक्याच्या पिकाला भयंकर रोग झाला, तेव्हा शेतकऱ्याला समजत नव्हतं नक्की याला काय रोग झालाय. तेव्हा शेतकऱ्यानं काय केलं, त्या मक्याच्या पिकांचा फोटो मारला आणि AI ऍपला दिला. सो AI ऍपने ते अनालाइज केलं आणि फाइंड केलं की ह्या पिकाला कोणता रोग झालाय आणि शेतकऱ्याला लिहून दिलं की ह्याला ही प्रकारची फवारणी करायला पाहिजे, तेव्हा हा मक्याचा रोग बरा होईल. सो अशा प्रकारे शेतकरी सुद्धा AI चा वापर करत आहेत. AI न आरोग्य क्षेत्रामध्ये किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये तर भरपूर चांगली कामगिरी केलेली आहे. नुकतंच अमेरिकामध्ये एक आर्टिकल मी वाचलं, त्याच्यामध्ये काय झालं, एका मुलाला एक दुर्मिळ आजार झालेला लहान मुलाला, डॉक्टरांनी त्याचे भरपूर स्कॅनिंग केले पण त्यांना त्याचं काय निदान आहे रोगाचं ते समजत नव्हतं. तेव्हा डॉक्टरांनी काय केले, AI ला त्याचे सगळे डॉक्युमेंट्स दिले, तो AI ने काय केलं, अनालाइज केलं आणि डॉक्टरांना सांगितलं तुम्ही ही प्रकारची ट्रीटमेंट घ्या, चालू करा. सो डॉक्टरांनी त्या प्रकारे ट्रीटमेंट चालू केली आणि त्या मुलाचा रोग बरा झाला. अशा प्रकारे AI डॉक्टरांना सुद्धा मदत करत आहे. आज मी PhD करत आहे आणि आता लास्ट वर्षाच्या PhD मध्ये आहे. सो जी माझी PhD आहे ती पण मेडिकल क्षेत्रामध्येच आहे. याच्यामध्ये मी शुगर लेवल जर इन्क्रीज झालं त्याचा डोळ्याशी काय परिणाम होतं आणि AI वापरून आपण डोळ्यांची आजार कसं शोधू शकतो आणि डॉक्टरांना कसं मदत करू शकतो याच्यावर मी रिसर्च करत आहे. AI वकिलांना सुद्धा खूप मदत करत आहे. तो आपल्याला माहित आहे की वकिलांकडे मोठे मोठे डॉक्युमेंट्स असतात आणि त्यांना वाचण्यासाठी तेवढा टाइम नसतोय, तेव्हा वकील सुद्धा आजकाल काय करत आहेत, ते डॉक्युमेंट्स त्यांनी AI ऍपला देत आहेत आणि AI ऍप ते डॉक्युमेंट्स अनालाइज करून त्याची संक्षिप्त माहिती देत आहेत. पुढील आहे सेल्फ ड्रायव्हिंग कार, त्याला आपण म्हणतो स्वयंचलित कार. तुम्ही व्हिडिओ मध्ये वगैरे बघितला असेल, आजकाल कार ड्रायव्हर शिवाय चालत आहेत. त्याच्यामध्ये काय लॉजिक आहे, तर त्याच्यामध्ये लॉजिक आहे AI. सो आपल्याला फक्त आपलं डेस्टिनेशन घालावं लागतंय. सो ऑलरेडी AI मशीन्स ट्रेन केलेले आहेत, सो ते बरोबर रस्ता, सिग्नल्स, रस्त्यामध्ये कोण माणसं आलेली सगळं ओळखतात आणि ऑटोमॅटिकली ड्रायव्हिंग स्टार्ट होतं. याला सेल्फ ड्रायव्हिंग कार असं म्हणतात. नंतर पुढे आपण डिस्कस करणार आहे की कुठले कुठले AI चे डिव्हायसेस आहेत. सो तुम्ही न्यूज मध्ये वगैरे ऐकलं असेल अलेक्सा, सिरी, गुगल असिस्टंट, हे AI चे असे पॉवरफुल डिव्हायसेस आहेत की जेव्हा आपण हे AI चे डिव्हायसेस कोणत्याही आपल्या होम ऍप्लिकेशन लाईट किंवा फॅन बरोबर कनेक्ट करतो आणि जेव्हा आपण एखादी कमांड देतो ते त्याच्या प्रकारे वर्क करतात. फॉर एक्झाम्पल जर आज आपण म्हटलं अलेक्सा फॅन चालू कर, इमिडिएटली फॅन चालू होतं. अलेक्सा उद्या मला 5 वाजता उठायचं आहे, माझ्या फोन मध्ये अलार्म सेट कर. सो अलेक्सा अलार्म सेट करते. अशा प्रकारे AI डिव्हायसेस वर्क होत आहेत.
0: बरोबर, एवढे सगळे ऑप्शन आपल्याला सांगितलेत की आपलं कळत न कळत आपण फार आधीपासून AI चा उपयोग करतोय. म्हणजे आता जरी ते जास्त प्रचलित झालं असलं तरी सुद्धा गुगलवर सर्च करणं आणि ते आपल्याला हेल्प करणं म्हणजे ते एक AI टूलच झालं. तर हे सगळे जे ऑप्शन आपण वापरतो त्याचा दुष्परिणाम पण काही होतो का? म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगितलं की युट्यूबवरती आपण जसं एखादा व्हिडिओ सर्च केला तर आपल्याला त्याच्याच रिलेटेड अनेक ऑप्शन येतात आणि तसेच येतात. कधी कधी असं होतं की हा आपल्या मनामध्ये काहीतरी चाललेलं असतं आणि तशा प्रकारचेच एखाद्या वेळेस व्हिडिओ आपण पाहतो. तर हे कसं शक्य आहे?
1: त्यालाच म्हणतात रेकमेंडेशन सिस्टम.
0: अच्छा,
1: समजा आता आपण आज लता मंगेशकर यांची गाणी ऐकत आहे, मग आपण काय करतो, जेव्हा गाणी ऐकत आहे तेव्हा आपण त्या व्हिडिओवर टाइम स्पेंड करतो. समजा गाणी ऐकताना आपण 5 मिनिटं ती गाणी ऐकलं किंवा व्हिडिओ बघितलं, सो त्याच्या मागे दडलेला जी AI सिस्टम आहे ते अनालाइज करते की आपण एका व्हिडिओवर किती वेळ स्पेंड केलेला आहे. जर आपण जास्त वेळ स्पेंड करत आहे किंवा तीच गोष्ट आपण सारखं सर्च करत आहे तो एआय समजून घेतो की ह्या माणसाला ती पर्टिक्युलर गोष्ट आवडत आहे आणि नेक्स्ट टाइमला जेव्हा आपण ओपन करतो की आपल्याला तेच पर्टिक्युलर व्हिडिओ दाखवले जातात. याच्या मागे रेकमेंडेशन सिस्टम वर्क होत आहे. आणखी एक तुम्ही विचारला की गुगल आणि एआय, सो काय होतंय जेव्हा आपण गुगलवर सर्च करतो तेव्हा आपल्याला अॅक्युरेट आन्सर भेटत नाही, फक्त आपल्याला लिंक्स येतात. पण जेव्हा आपण एआयचे टूल्स वापरतो जसं की चॅट जीपीटी, गुगल जेमिनाय, आपल्याला अॅक्युरेट माहिती भेटते.
0: बरोबर.
1: फॉर एक्झाम्पल जसं आपण सर्च केलं प्रकाश संश्लेषण म्हणजे काय गुगलवर, तर गुगल काय करतोय आपल्याला 10 लिंक्स देतोय, फक्त लिंक्स देतोय. पण चॅट जीपीटी काय करतोय आपल्याला फक्त माहिती देतो, त्याची सविस्तर माहिती देतोय, आपल्याला लिंक्स नाही देणार तो, फक्त त्याची अॅक्युरेट माहिती देतो. हा डिफरन्स आहे गुगल आणि एआय टूल्स मध्ये.
0: पण याचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये करून आपल्याला म्हणजे आपण त्याच्यावरतीच डिपेंड होतोय असं झालंय आता बऱ्याच ठिकाणी, तर मग ते आपण कसं त्याच्यावरती कंट्रोल ठेवावं?
1: खूप छान प्रश्न आहे. सो मी असं म्हणेल की आपण संपूर्ण एआय टूल्सवर डिपेंड न राहता त्याची माहिती पडताळणी करणे खूप आवश्यक आहे. कारण ती एक मशीन आहे आणि मशीन कधीही 100% आउटपुट देईल असं नाही.
0: हो ना,
1: तिथं थोडे मिस्टेक्स पण होऊ शकतात. सो आम्ही माणूस म्हणून त्याचा वापर माहिती घेण्यासाठी करावा, पण ती माहिती बरोबर आहे की नाही ते पडताळणी करणे खूप गरजेचं आहे. नाही तर असं होईल की आमची विचार करण्याची क्षमताच कमी होईल. जर आपण पूर्णपणे एआय टूलवरच डिपेंड राहिलो तर आपली विचार करण्याची क्षमता कमी होईल
0: नक्कीच.
1: त्याच्यामुळे फक्त माहिती घेण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो.
0: या एआय मुळे जगामध्ये काय असे बदल दिसून आलेत आपल्याला?
1: हो, सो पूर्वी जे काम माणूस करत होता ते आता मशीन्स करत आहेत. आणखी एक बदल सांगायचं म्हणजे एआय जे सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जे डेव्हलपर्स असतात वेबसाईट बनवणारे, ते एक वेबसाईट बनवण्यासाठी 3 दिवस किंवा 4 दिवस घेत होते एआयच्या आधी. पण आता जेव्हा एआय आला तेच वेबसाईट बनवण्यासाठी ते 2 तास किंवा 1 तासामध्ये ते वेबसाईट ते कम्प्लीट करत आहेत. एवढा बदल होत चाललेला आहे. याच्यामुळे काय होत चाललेलं आहे की भरपूर जॉब्स कमी होत चाललेले आहेत. कारण एआय हे एक असं पॉवरफुल टूल आहे की तिथं 10 माणसांचं काम एक माणूस करत आहे. त्याच्यामुळे ऑटोमेशन वाढत चाललेलं आहे, कामांचा वेग वाढलेला आहे, कमी जास्त आउटपुट मिळत आहेत, स्मार्ट सिस्टम्स तयार होत आहेत, शिक्षण पद्धती बदलत चाललेल्या आहेत.
0: बरोबर. मग हे जसं तुम्ही सांगितलात की म्हणजे जॉब पण लोकांचे गेलेत, मग ते म्हणजे एका बाजूनं प्रगती म्हणून चांगलं आहे पण एका बाजूला बघितलं तर नुकसानही आहे लोकांचं, म्हणजे जॉबलेस होत आहेत आता बरेचसे. मग हे कसं काय आपण म्हणजे मॅनेज करायचं किंवा काय करू शकतो याला?
1: खूप छान प्रश्न आहे. तुम्ही सांगेन की का त्यांचे जॉब जात आहेत, कारण त्यांनी टेक्नॉलॉजी अपग्रेड करत नाही आहेत.
0: अच्छा.
1: सो आपण काय करायला पाहिजे, जेव्हा जेव्हा नवीन टेक्नॉलॉजी येतात ते शिकत राहायला पाहिजे, ते अपग्रेड करत राहायला पाहिजे. जर आपण जुन्याच टेक्निक जुन्याच

0: स्टेप बाय स्टेप सांग, तेव्हा आपल्याला काय करेल, एआय स्टेप बाय स्टेप सांगेल. सो हे वीक स्टुडंट साठी युजफुल होईल. जे फास्ट ग्रॅब करतात कॉन्सेप्ट, त्यांनी काय करू शकतात, शॉर्टकट ट्रिक्स एआय ला विचारू शकतात. सो अशा प्रकारे एआय वीक स्टुडंट आणि स्ट्रॉंग स्टुडंट दोघांनाही मदत करत आहे. त्याच्यामुळे आपले डाऊट्स लवकर क्लिअर होत आहेत. म्हणजे एआय एकतर आपला पर्सनल टीचर बनत आहे. पुढे जाऊन मी असं सांगेन की शिक्षकांसाठी एआय कसा उपयोगी ठरत आहे. सो आपल्याला माहित आहे की जेव्हा पण आपल्याला एखादा लेक्चर डिलिव्हर करायचा आहे, तर फर्स्ट आपल्याला वाचायला लागेल आणि आपल्याला थिंक करावं लागेल की ते कसं डिलिव्हर करू, कोणती उदाहरण देऊ की त्याच्यामुळे मुलांना लवकर समजेल. सो जर आपण असं केलं तर आपला 20-25 मिनिटं टाइम जाणार. पण तोच आपण जर एआयचं टूल वापरलं तर एआय आपल्याला भरपूर अशी दैनंदिन जीवनातील उदाहरणं देईल आणि आपलं कामही लवकर होईल. सो जो वाचलेला टाइम आहे तो आपण दुसऱ्या कामासाठी सुद्धा वापरू शकतो. आपलं रिपिटेटिव्ह काम कमी होईल, अध्यापन सोपं होईल, आपल्याला नवीन नवीन कल्पना मिळतील, त्याच्यामुळे इनोव्हेशन करता येईल, विद्यार्थ्यांना एंगेज करता येईल. प्रशासकीय कामात सुद्धा खूप मदत होत आहे एआयजी टूलची. जसं की पालकांना नोटीस तयार करणं, पालकांसाठी अहवाल बनवणं, मूल्यमापन करणे. आपल्याला माहित आहे की काही काही सब्जेक्ट एमसीक्यू टाईप असतात, जसं एक क्वेश्चन आणि चार आन्सर असतात, त्याच्यासाठी आता एआय टूल्स वापरले जातात मूल्यमापन करण्यासाठी. सो टीचिंग मध्ये एआयचा वापर कसा करावा? सो लेसन प्लॅन बनवण्यासाठी आपण एआय टूल वापरू शकतो, प्रश्नपत्रिका बनवण्यासाठी, नोट्स तयार करण्यासाठी, उदाहरणे समजून घेण्यासाठी, क्विज तयार करण्यासाठी आपण एआय चा वापर करू शकतो.
1: हा तर शिक्षण पद्धतीतला तुम्ही उपयोग सांगितलात सर, पण ही तर एक गोष्ट होते की शिक्षक म्हणजे शिक्षक असं करतात की हा सगळ्याच गोष्टी विद्यार्थ्यांच्यावर सोडून देतात बऱ्याचदा. म्हणजे जेवढं लेक्चर आपलं आहे तेवढं संपवायचं आणि मग पुढचं काही एक्सप्लेनेशन केलं नाही केलं आणि मग मुलं आपोआप आता हे सगळे टूल्स वापरून शिकतील असं काही समज असावा कदाचित. आणि अशी शिक्षण पद्धती थोडीशी बदलतीय, तर त्यामुळं होतं काय की मुलंही ह्या एआय वरती पूर्णपणे डिपेंडेंट होतात. आपल्याला नाही समजलं सरांचं तर सरांपर्यंत जाण्याचं कोणीही कष्ट घेत नाही, एआय करतात आणि तिथं ते बघून घेतात. तर हा जो म्हणजे मग ह्याच्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये थोडासा गॅप निर्माण होतो किंवा ते जे बॉन्डिंग आहे ते थोडंसं दुरावतं असं माझं एक पर्सनल मत आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: हो, ऍक्च्युली असं होत आहे. मी असं म्हणेन की जेव्हा शिक्षक शिकवतो तो काय करतो, जे प्रिस्क्राइब टेक्स्टबुक आहे ते वापरून त्यांनी शिकवत असतात. पण मुलांचं कसं आहे, त्यांना कसे असतात, जे ज्या टेक्निकनं आपल्याला लवकर उत्तर मिळेल त्यांना तसे टेक्निक्स हवे असतात. मग ते काय करतात, ह्याच्या आधी एआय तरी टूल्स नव्हते. सो पूर्णपणे स्टुडंट टीचर्सवर डिपेंड होते. पण आता काय झालंय, एआयचे टूल्स आलेले आहेत. सो ते एआयचे टूल्स वापरत आहेत आणि ते शिकत आहेत. सो मी असं म्हणेन की जर ते एआयचे टूल्स वापरत आहेत आणि शिकत आहेत त्याच्यात काही रॉंग नाही आहे, त्याच्यात काही वाईट नाही आहे, ते शिकू शकतात. पण जर आपण मूल्यमापन बघितलं तर जेव्हा मुलं उत्तरपत्रिका लिहितात एक्झामच्या टाइमला तर त्यांनी जे प्रिस्क्राइब टेक्स्टबुक आहे तेच रेफर करायला हवे आणि त्याच मेथड वापर करून त्यांनी आन्सर्स किंवा प्रश्नपत्रिका सोडवायला हवेत.
1: म्हणजे तुमचं असं मत आहे की फक्त समजून घेण्यासाठी त्यांनी एआय वरती डिपेंड राहिलं तर हरकत नाही.
0: हो.
1: पण जेव्हा आपल्याला आन्सर शीट मध्ये लिहायचं असतं आन्सर, त्यावेळी थोडस टेक्स्टबुक रेफर
0: करावं लागेल. सो एआय चा वापर आपण माहिती घेण्यासाठी करावा, पण पूर्णपणे एआय वर डिपेंड राहू नये.
1: एआयच्या आपण सगळ्या चांगल्या बाजू सांगून दिल्या सर, पण काही अशा वाईट बाबी पण असतील किंवा एखाद्याचे इफेक्ट साईड इफेक्ट असतात तसं याचंही काहीतरी असेल, तर त्या कोणत्या आहेत आणि त्याची आपण कशी दक्षता घ्यावी?
0: हो, सो जसं मी म्हटलं एआयचे भरपूर टूल्स आहेत, जसं की जेमिनाय, चॅट जीपीटी. सो काय होतंय की आपण एआयवर पूर्णपणे डिपेंड राहू नाही शकत. त्याचा वापर आपण माहिती घेण्यासाठी करू शकतो, पण जसं की आपली पर्सनल डिटेल्स असतात, जसं की आपले एटीएम कार्ड नंबर, तेव्हा आपण एआयला आपले पर्सनल माहिती विचारू शकत नाही. आणि विचारलं तरी काय होईल, तो डेटा सेव्ह होईल. म्हणजे काय आहे, एआय हे एक टूल आहे ते ट्रेनिंगसाठी वापरलं जातं, म्हणजे मशीनला ट्रेन करण्यासाठी. त्याच्यामध्ये आपण आपला पर्सनल डेटा कधीही घालू नये, नाही तर तो डेटा सेव्ह होईल. सो ह्याला कसं आपण वंचित राहू शकतो? सो जे एआयचे टूल्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दोन ऑप्शन्स आहेत. एक आहे ज्याच्यामध्ये चॅट हिस्ट्री सेव्ह होते आणि याच्यामध्ये दुसरा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये चॅट हिस्ट्री सेव्ह होत नाही. सो जेव्हा आपण आपल्याला काहीही पर्सनल गोष्टी विचारायच्या असतात तेव्हा आपण काय करायचं, टेम्पररी चॅट वापरायचं. सो ते काय होईल, सो टेम्पररी चॅट मध्ये आपले जे काही आपण पर्सनल चीजे विचारत आहे ते सेव्ह होणार नाहीत आणि याच्यापासून आपण सेव्ह होईल. आणखी एक मला सांगायचं आहे की शिक्षकांसाठी एआय एवढा का महत्वाचा आहे. सो मी माझं उदाहरण मी सांगतो. काही वेळेला काय होते की आपल्याला भरपूर टाइम भेटत नाही प्रेझेंटेशनसाठी. सो एआयचं एक टूल आहे गामा ऍप म्हणून. ते एक असं पॉवरफुल टूल आहे की त्याच्यामध्ये आपण कोणताही विषय घातला

0: आणि किती स्लाईड्स हव्या आहेत तो पटकन आपल्याला 2 मिनिटांमध्ये त्याची कम्प्लीट प्रेझेंटेशन होऊन मिळेल. सो अशा प्रकारे आपला आपला वेळही वाचवू शकतो.
1: अच्छा.
0: आणि आणखी एक सांगायचं म्हणजे आजकाल मुलांना जे रेग्युलर लेक्चर्स आहेत ते आवडत नाही झालेत. सो त्यांना एंगेज करण्यासाठी आपण AI टूल्स वापरले पाहिजेत. जसं की quizzes.com आहे, त्याच्यामध्ये आपण मनोरंजक क्विझिस बनवू शकतो आणि मुलांना क्लासमध्ये गुंतवून ठेवू शकतो. सो मी असं सांगेन की टीचरांनी जे काही नवीन AI टूल्स आहेत ते वापरावं आणि मुलांना एंगेज करून ठेवावं. त्याच्यामुळे त्यांचं शिकणं मजेदार होईल.
1: तुम्ही सांगितलं सर की म्हणजे जॉब जाण्याचं कारण जेव्हा मी विचारलं तेव्हा तुम्ही म्हटलात की ते स्वतःला अपडेट ठेवत नाहीत किंवा अपग्रेड होत नाहीत. तर AI चा विचार केला तर प्रत्येक तासाला नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी लॉन्च होते. हो. म्हणजे इतक्या फास्ट चाललंय ते.
0: हो.
1: तर अशा वेळी आपण स्वतःला कसं मग अपडेट ठेवायचं किंवा काय आपण करू शकतो?
0: ओके. मी एवढं सांगेन की आता बघा नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत राहतीलच. ओके. जर आपण ते अपग्रेड केलं नाही तर आपण पुढे जाणार नाही. जसं की आता ह्याच्या आधी स्मार्टफोन्स कीबोर्ड कीपॅड जे होते.
1: हो.
0: पण आता जसं जसं टेक्नॉलॉजी आले स्मार्टफोन्स आले आणि तुम्ही स्मार्टफोन्स मध्ये पण बघू शकता किती टेक्नॉलॉजी चेंज झालेल्या आहेत. आधी स्मार्टफोन भरपूर हेवी होते पण आता लाईट वेट स्मार्टफोन्स आलेले आहेत. अशा नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत राहणार. सो आपलं काम आहे की जेव्हा जेव्हा नवीन टेक्नॉलॉजीज येतात जेव्हा आपल्याला टाइम भेटतो तेव्हा नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकत राहायला पाहिजे आणि अपग्रेड होत राहायला पाहिजे. तरच आपण पुढे या जगामध्ये टिकू शकतो आणि त्याच्यावर मात करू शकतो.
1: मग इथं सर म्हणजे जे स्टुडंट आहेत ते तरी आपल्या आपल्या लेवलला शिकत असतात किंवा ऑनलाईन शिकतील किंवा त्यांना जेवढं गरजेचं आहे तेवढं शिकत असतील. पण जर शिक्षकांसाठी म्हटलंय किंवा IT फील्डमध्ये काम करणारे असतील तर त्यांनी स्वतःला कसं अपडेट ठेवावं?
0: हो. आता IT प्रोग्रामर त्यांच्यासाठी प्रोग्रामिंग फार महत्वाचं आहे. सो AI चे टूल्स ह्याच्या आधी काय होतं जेव्हा पण आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकायचे असतात तर प्रोग्रामिंग म्हणजे काय ही एक भाषा आहे जी कम्प्युटर समजतं. जसं आपण मराठी कन्नड इंग्रजी भाषेतून समजतो तसं मशीन प्रोग्रामिंग लँग्वेज थ्रू शिकतोय. जसं की C++ जावा पायथॉन प्रोग्रामिंग. सो जे सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत त्यांनी काय करायला पाहिजे जे AI टूल्स आहेत त्याचा वापर प्रोग्रामिंग शिकण्यासाठी करावा. जसं की पायथॉन प्रोग्रामिंग किंवा सी प्रोग्रामिंग. जर आपण सी प्रोग्रामिंग वापरलं तर एक कोड आपल्याला 5 लाईन मध्ये लिहिता येतो. पण जो तोच कोड जर आपण पायथॉन प्रोग्रामिंग वापरलं तर 1 लाईन मध्ये लिहिता येतो. सो अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रोग्रामिंग भाषांची भाषांमध्ये डिफरन्शिएशन करू शकतो AI टूल्स वापरून. ओके. आणि प्रत्येक जी भाषा प्रोग्रामिंग लँग्वेज आहे त्याचं मिनिंग काय आहे हे AI टूल थ्रू आपण समजून घेऊ शकतो.
1: म्हणजे त्यांनी हे सतत शिकत राहिलं पाहिजे.
0: हो. अपग्रेडेशन राहिलंच पाहिजे, करायलाच पाहिजे मॅडम.
1: तर आपण AI बद्दलच शिक्षणातला वापर सांगितला, काय काय आव्हान आपल्या समोर येतील हे आपण सांगून दिलं, पण AI आपण शिकल्यामुळं आपल्याला काय काय अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात हे थोडंसं सांगून देऊ.
0: ओके. सो जसं मी म्हटलं AI चा वापर माहिती घेण्यासाठी किंवा कोणतीही गोष्ट समजण्यासाठी वापरू शकतो. जर तुम्ही एखादी AI गोष्ट शिकला तर ऑटोमेशन होईल. जसं की आपण नवीन नवीन प्रोजेक्ट बनवू शकतो AI चे ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आता तुम्ही बघू शकता ह्याच्या आधी जे अटेंडन्स सिस्टम होतं ते डायरी सिस्टम होतं ज्याच्यामध्ये आपण साइन करायचं. पण आता फेस रेकॉग्निशन सिस्टम आलेलं आहे. हे AI चं ऍप्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये काय होतंय की आपला फेस रेकॉग्नाइज केलं जात आहे आणि आपली अटेंडन्स मार्क केली जाते. ओके. त्याच्यानंतर जर AI तुम्ही शिकला तर काय होईल की आपण भरपूर सॉफ्टवेअर्स मध्ये अपग्रेड करता येतील. नवीन नवीन आपण वेबसाईट बनवू शकतो, नवीन नवीन आपण ऍप्स बनवू शकतो. त्याच्यानंतर जर तुम्ही AI जर टीचर असाल, AI जर वापरला तर तुम्ही छान छान उदाहरणे घेऊन मुलांना शिकवू शकता, मुलांना गुंतवून ठेवू शकता. त्याच्यामुळे तुमचे लेक्चर्स एंगेज होतील आणि मुलं तुमचे कधीच क्लास मिस करणार नाहीत आणि त्यांना तुमचे लेक्चर्स आवडतील. आणि AI ची संधी स्टुडंटनी कशी घ्यावी म्हणजे जर तुम्हाला कुठलीही गोष्ट डिफिकल्ट वाटली तर तुम्ही AI वापरायचं. त्याच्यामुळे तुम्हाला कधीच असं वाटणार नाही की हा विषय कठीण आहे, हा कॉन्सेप्ट मला समजत नाही आहे. अशा प्रकारे तुम्ही AI ची माहिती घेऊ शकता. आणि कुठंही तुम्ही कधीही फिरायला गेला कोणतीही गोष्ट तुम्हाला समजली नाही, फक्त तुम्ही फोटो मारायचं आणि AI ला विचारायचं, तुम्हाला AI त्याची सगळी माहिती देईल. अशा प्रकारे आपण AI ची संधी घेऊ शकतो.
1: नक्कीच. मग याच्यामध्ये आणखीन काही आपण अशा गोष्टी सांगू शकतो का की जिथं AI वापरताना आपण काळजी घेतली पाहिजे?
0: हो. सो मी असं म्हणेन की AI वर आपण अंधपणे किंवा ब्लाइंडली विश्वास ठेवायचा नाही. त्याची माहिती व्हेरीफाय करणे खूप गरजेचं आहे. कधी कधी AI आपल्याला रॉंग पण इन्फॉर्मेशन देऊ शकतो. AI म्हणजे हे एक मशीन ऑलरेडी ट्रेंड केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण AI ला विचारलं 2030 काय होणार आहे तो AI असंच उत्तर देईल आपल्याला, मला फक्त 2018 ट्रेन केलेलं आहे, 2018 त्यानंतर काय होईल मला माहिती नाही. सो जेही उत्तर एआय देईल ते आपल्याला पडताळणी करून स्वीकारावं लागेल.
1: बरोबर.
0: त्याच्यावर पूर्णपणे आपण ब्लाइंडली विश्वास ठेवता कामा नये. नंतर एआयचा वापर आपण समजून करावा लागेल, नाहीतर आपली जी थिंकिंग पॉवर, आपली विचार करण्याची जी क्षमता आहे ती पूर्णपणे कमी होईल. सो मी असं म्हणेन की एआय काही शिक्षक बनू शकणार नाही, कारण एआय हे एक मशीन आहे. ते फक्त आपल्याला माहिती देऊ शकेल, जे काही संस्कार, जे काही योग्य दिशा दाखवायचे आहे ते शिक्षकच करू शकेल. सो शेवटी मला असं म्हणावं लागेल, कन्क्लूड करावं लागेल की आपण जे आपल्याला जर आपले या वाढत्या युगात राहायचं असेल तर आपलं स्किल्स अपडेट करणे खूप गरजेचं आहे. आपण टेक्नॉलॉजी फ्रेंडली राहिलं पाहिजे. जर सेम स्किल्स ठेवलं तर आपलं जॉब रिस्क मध्ये येईल. सो एआय आपल्याला रिप्लेस करणार नाही, पण जो व्यक्ती एआय वापरेल तो नक्की आपल्याला रिप्लेस करेल, एवढंच मी म्हणेन.
1: बरोबर. खूप सुंदर गोष्ट सांगितली सर शेवटी तुम्ही, आणि खूप छान विषय होता खरं तर आजचा. म्हणजे आताच्या ज्या पिढीला गरजेचा आहे तो आजचा आपला विषय होता, आणि तुम्ही या विषयासाठी वेळ दिला तर मला त्याबद्दल थँक्यू सो मच.
0: थँक्यू मॅडम, थँक्यू मला ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल, थँक्यू सो मच.
1: आणखीन एका वेगळ्या विषयासोबत तुम्ही आमच्या सोबत असाल अशी आशा करते, आणि आजचा विषय इथंच थांबवते. हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. एआयचा शिक्षणातील वापर, संधी आणि आव्हानं हा आजचा विषय होता, आणि या विषयावरती मार्गदर्शन करत होते प्रशांत ढोपे, जे VTU मध्ये इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन डिपार्टमेंटला असिस्टंट प्रोफेसर आहेत. ही आहे केली वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: गेली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: केली विश्वविद्यालयाच्या केली स्कूल ऑफ म्युझिक कडून सादर होत आहे समूह गायन स्पर्धा, ज्यामध्ये हायस्कूल आणि प्री युनिव्हर्सिटी पार्टिसिपेट करू शकतात। हायस्कूल साठी पॅट्रियोटिक सॉंग्स आणि प्री युनिव्हर्सिटी साठी फोक सॉंग्स। 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून स्थळ आहे केली कन्व्हेन्शन सेंटर, 300 सीटर हॉल, JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी। अधिक माहितीसाठी संपर्क करा 9886103520 आणि 9916467993।
3: ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ನೂತನವಾಗಿ ಆರಂಭವಾಗಲಿದೆ ಒನ್ ಲೈಫ್ ಅಂಬಿಕಾ ಇನ್ಫ್ರಾ ಬಿಲ್ಡ್ ಅಂಡ್ ಕೋರಿ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುವ ಒನ್ ಲೈಫ್, ಸುಂದರ ಬದುಕಿನ ಹೊಸ ಆರಂಭ. 20 ವರ್ಷಗಳ ಭರವಸೆಯ ಹೆಸರು ಅಂಬಿಕಾ ಗ್ರೂಪ್ ಈಗ ಕೋರಿ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಜೊತೆಗೂಡಿ ನಿಮಗಾಗಿ ತರುತ್ತಿದ್ದಾರೆ ಬೆಳಗಾವಿಯ ಹೆಮ್ಮೆಯ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್. ಸುಸಜ್ಜಿತ ಜೀವನ ಶೈಲಿಗಾಗಿ ಅತ್ಯಾಧುನಿಕ 2BHK ಅಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗಳು, ವಿಶ್ವ ದರ್ಜೆಯ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಸುಂದರವಾದ ಉದ್ಯಾನವನ, ಲ್ಯಾಂಡ್ಸ್ಕೇಪ್ ಗಾರ್ಡನ್, ಹೈಟೆಕ್ ಜಿಮ್ ಮತ್ತು ಯೋಗ ಕೇಂದ್ರ, ನಗರದ ಪ್ರಮುಖ ಶಾಲೆಗಳು, ಆಸ್ಪತ್ರೆಗಳು ಮತ್ತು ಬಸ್, ರೈಲು, ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣಗಳಿಗೆ ಅತ್ಯಂತ ಹತ್ತಿರ. 24/7 ಭದ್ರತೆ ಮತ್ತು ಸ್ಮಾರ್ಟ್ ಫೀಚರ್ಸ್, 24/7 ನಿರಂತರ ನೀರಿನ ಸೌಲಭ್ಯ, ಸಂಪೂರ್ಣ ವಿದ್ಯುತ್ ಬ್ಯಾಕ್ಅಪ್, ಪರಿಸರ ಸ್ನೇಹಿ ಮಳೆ ನೀರು ಕೊಯ್ಲು ವ್ಯವಸ್ಥೆ, ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಸುರಕ್ಷಿತ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಆಟದ ಮೈದಾನ, ಪ್ರತಿ ಫ್ಲೋರ್ ಮತ್ತು ಪ್ರವೇಶ ದ್ವಾರದಲ್ಲಿ CCTV ಕ್ಯಾಮೆರಾಗಳು, ವಿಶಾಲವಾದ ಕಾರ್ ಮತ್ತು ಟೂ ವೀಲರ್ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ವ್ಯವಸ್ಥೆ. ಒನ್ ಲೈಫ್ ಅಂಬಿಕಾ ಇನ್ಫ್ರಾ ಬಿಲ್ಡ್ ಅಂಡ್ ಕೋರಿ ಡೆವಲಪರ್ಸ್. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಅಂಬಿಕಾ ಪ್ಲಾಟಿನಂ, G5 ಗ್ರೌಂಡ್ ಫ್ಲೋರ್, 9th ಕ್ರಾಸ್, ಭಾಗ್ಯನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08314069685, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 7760477279. ನಿಮ್ಮ ಕನಸಿನ ಮನೆಯನ್ನು ಇಂದೇ ನನಸಾಗಿಸಿಕೊಳ್ಳಿ.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to

0: KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Palgam. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry!
3: वेगावचा नवा माडाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय वेगावकरांनो आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर वेगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली आलिशान वसाहत सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय अनेक वर्षांचा अनुभव विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नववा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे सुरक्षित गेटेड कम्युनिटी सुंदर बागा जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा संपर्क 7760477279 साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम अंबिका वन लाईफ वन केअर जिथे आरामाला मिळते काळजीची साथ आरोग्य हीच खरी संपत्ती आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम सुसज्ज ओपीडी सेवा आधुनिक निदान सुविधा औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत अलर्जी त्वचारोग सांधेदुखी मायग्रेन श्वसनाचे आजार पोटाचे विकार महिला व बालरोग जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल एअरपोर्ट रोड बसवंत कुर्ची फोन नंबर 9448141503 आणि 8123871607 निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या

0: ಹಾಗಿದ್ರೆ ಮುಂದಿನ ಸಂಚಿಕೆಯಲ್ಲಿ ಮಾತನ್ನ ಮುಂದುವರಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿಸೋ ಸಮಯ ಬಂತು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ ಅಭಿಪ್ರಾಯ ಏನೇ ಇದ್ದರೂ 9019904904ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಮೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM KLE ಕನಸು. ನಮಸ್ಕಾರ.
1: बेळगावमधील केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486286.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
2: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ, ಬಿಪಿಟಿ ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kahir.edu.in. ಕೆಎಲ್ಇ ಸಂಸ್ಥೆ ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 0831255500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: ಆರೋಗ್ಯವೇ ನಿಜವಾದ ಸಂಪತ್ತು. ನಿಮ್ಮ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಆರೋಗ್ಯದ ಕಾಳಜಿಗಾಗಿ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಹೆಸರು KLE ಹೋಮಿಯೋಪತಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಅನುಭವ ಹೊಂದಿದ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಸುಸಜ್ಜಿತ ಒಪಿಡಿ ಸೇವೆಗಳು, ಆಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಔಷಧಿ ವಿತರಣೆ ಹಾಗೂ ರೋಗಿ ಕೇಂದ್ರಿತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಸೇವೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿವೆ. KLE ಸಂಸ್ಥೆ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ತರಬೇತಿಗೆ ಒತ್ತು ನೀಡುತ್ತದೆ. ಅಲರ್ಜಿ, ಚರ್ಮ ರೋಗಗಳು, ಸಂಧಿವಾತ ಮತ್ತು ಕೀಲು ನೋವು, ಮೈಗ್ರೇನ್, ಉಸಿರಾಟದ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ತೊಂದರೆಗಳು, ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ದೀರ್ಘಕಾಲದ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಆರೋಗ್ಯಕರ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಹೋಮಿಯೋಪತಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448141503 ಹಾಗೂ 8123871607.
3: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-033-5218 or at 944-982-1222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलए शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।